103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर, 2 आषाढ शके 1948 अर्थात 23 जून 2026. सकाळचे 5:58 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं आरंभ करीत आहोत.

आकाशवाणीसह हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत दत्ता डावजेकर यांचं आहे.

सुमन कल्याणपूरी यांनी गायलेला संत तुकाराम यांचा अभंगातच आपण ऐकलं. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता अजित कडकडे यांनी गायलेला संत रामदास यांचा अभंग ऐकूया. संगीत विलास बुवा पाटील यांचं आहे.

भीमसेन जोशी यांनी गायलेला संत एकनाथ यांचा अभंगात त्याचा पण ऐकलत. संगीत होतं राम फाटक यांचं. आणि या गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाले आहेत. विवेक याविषयी डॉक्टर मदन कुलकर्णी यांचं चिंतन ऐकूया.
1: माणसाच्या व्यक्तित्व संपन्नतेसाठी अनेक गुण आवश्यक असतात. त्यातून त्याचे चारित्र्य निर्माण होते. या गुणांपैकी विवेक हा गुण अत्यंत महत्त्वाचा आहे. विवेक म्हटला की त्यात सारासार विचार आलाच, पण केवळ चांगला विचारच व्यक्त करून चालत नाही. तरी विवेके क्रिया आचरावी ही बाब महत्त्वाची. म्हणजे केवळ क्रियेविण शब्दज्ञान असून चालत नाही, विवेकवंताची वर्तनरीतीही तशी असावी लागते. कारण बोलण्यासारखं चालणं असलं तर त्याचं मत लोक प्रमाण मानतात. वर्तन आणि कृती यांच्यात जो संतुलन राखतो तोच खरा विवेकी पुरुष म्हणावा लागेल. विवेक वर्तन हे जसं व्यक्तिगत जीवनात महत्त्वाचं तसंच सामाजिक जीवनात सुद्धा महत्त्वाचं ठरतं. अशा व्यक्तीला समाजात आपोआपच प्रतिष्ठा प्राप्त होते. जीवनात सार काय असार काय हे ज्याला समजत नाही त्याला विवेकी कसं म्हणावं? न्याय आणि नीती बाजूला सारणाऱ्या व्यक्तीला विवेकहीन म्हणावं, नाहीतर काय? विवेक म्हणजे तर्काधिष्ठित सुयोग्य परिणाम घडविणारा सारासार विचार होय. संत रामदासांनी विवेकावीण बोलणे तितुका सीण असं म्हटलंच आहे. विचारपूर्वक एखादी गोष्ट करणं म्हणजे विवेक. विवेकाचा संबंध चिंतनाशी आहे. विवेक आणि चिंतन या परस्परावलंबी गोष्टी आहेत. चिंतनामुळंच चांगलं वाईट कळतं, पण त्यामागं विवेक असतोच. एखाद्या विषयाचं विवेकपूर्ण चिंतन केल्यानं त्या विषयाचं तत्त्वज्ञान निर्माण होतं. इहलोक परलोक दोन्हीकडे सारिखा विवेक असा विवेकाचा महिमा संत रामदासांनीही वर्णिलेला आहे. गीतेतील कर्मयोगाचा सिद्धांत हा विवेकाधिष्ठितच आहे. निष्काम कर्म करा, कर्माचं फळ मिळणारच आहे, पण फलाच्या अपेक्षेनं कर्म आचरू नका असं सांगणारं तत्त्वज्ञान जीवनातील यशापयशाच्या प्रसंगी मनाचा तोल सांभाळण्यास मदत करतं. कारण त्यामागं विवेकाचा भक्कम आधार असतो. विवेक हा एक संस्कार आणि मूल्यही आहे. व्यक्तीच्या शिक्षणावर ते अवलंबून आहे. एखाद्या अशिक्षित ग्रामस्थाच्या ठिकाणीही विवेकबुद्धी असू शकते. विवेकपूर्ण विचार मांडणाऱ्या व्यक्तींचे विचार लोक स्वीकारतीलच असे नाही. अशावेळी विचार व्यक्त करून शांत राहणंच बरं. लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही तोपर्यंत विवेकी माणसानं समाजाकडे

0: क्षमावंत दृष्टीनंच पाहिलं पाहिजे. ज्ञानवंताच्या ठिकाणी तर्कशुद्ध विवेकाची अपेक्षा अधिक असते. उदंड विद्याध्ययन केलं आणि प्रसंगी चुकच करीत राहिला तर त्याच्या विद्याध्ययनाला तरी काय महत्त्व राहील? आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात आणि प्रसिद्धी लोलुपतेच्या काळात विवेकदृष्टी बाळगण्याची नितांत आवश्यकता आहे. वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शनच्या विविध वाहिन्या यांनी केवळ प्रसिद्धीच्या मागं लागून बातम्या देताना अथवा मनोरंजनाचेही कार्यक्रम सादर करताना आमच्या देशाच्या सामाजिक ताण्याबाण्याचा, सांस्कृतिक संदर्भांचा विचार केला नाही तर अनर्थ घडू शकतो. म्हणूनच विविधतेत एकता असलेल्या आमच्या देशात सारासार विवेक सांभाळण्याची पावलोपावली गरज आहे.
1: विवेक याविषयी डॉक्टर मदन कुलकर्णी यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे दिनविशेष सांगितले जाईल. आता ऐकूया हा संदेश.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: सहा वाजून 40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 सुप्रभात, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपल्याला घेता येईल. 8:15 हिंदी चित्रपट संगीत, 8:40 योग, त्याची तंत्रे, आसन आणि फायदे याविषयी योग साधिका अलका जिझिलवार यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 गीतसरिता, 11:00 विविध या कार्यक्रमात डॉक्टर ते लेखिका याविषयी डॉक्टर माधुरी मानवटकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:30 माझी आवडे या कार्यक्रमात मा चोपडे यांचे विचार आणि आवडीची गाणं आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करू. किसानवाणी प्रायोजक कृषी आणि किसान कल्याण मंत्री, यामध्ये सेंद्रिय ऊसाच्या शेतीसोबत रसवंतीचा पूरक व्यवसाय करणारे प्रगतिशील शेतकरी नरेंद्र कांबळी राहणार तळोधी यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तर ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचे दिनविशेष. त्याआधी हा संदेश.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या,

0: वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, आज 23 जून, ऐकूया आजचे काही दिनविशेष. माजी भूसेना प्रमुख प्राणनाथ थापर यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी भारत चीन युद्धात मोलाची कामगिरी केली, त्यांना अनेक मान सन्मान प्राप्त झाले. आज संजय गांधी यांचा स्मृतिदिन. 23 जून 1995 पोलिओची पहिली लस शोधून काढणारे डॉक्टर जोनास शॉप यांचा आज स्मृतिदिन. 23 जून 1942 चित्रपट निर्माता जब्बार पटेल यांचा जन्मदिन. 23 जून 1927 भारतीय नभोवाणी मुंबईत सुरू करण्यात आली. 1757 प्लासीच्या लढाईला सुरुवात झाली. 23 जून 1935 मराठी लेखक संपादक राम कोलारकर यांचा जन्मदिन. 1994 नाटककार नाट्य समीक्षक वसंत शांताराम देसाई यांचा स्मृतिदिन. थोर राष्ट्रीय नेते भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचं 1953 निधन झालं. 1901 क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचा जन्मदिन. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी, त्याआधी हा संदेश.
0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, मागच्या कृषीवाणी कार्यक्रमात जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवडीची खते याविषयीची माहिती आपण जाणून घेत होतात. याच विषयी आपण आजच्या कार्यक्रमात पुढे जाणून घेणार आहोत. श्रोते हो, हिरवडीच्या खतापासून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हिरवडीचे पीक योग्य वेळी गाळणं आणि पुढील पिकाच्या पेरणीस पुरेसा वेळ मिळणं आवश्यक असतो. कोणतेही सेंद्रिय खत त्यामध्ये अन्नद्रव्याचे शेकडा प्रमाण कमी असल्यामुळं त्याची लागणारी मात्रा ही भरपूर असते. त्यामुळेच सेंद्रिय खताचा वापर हा एका पिकाच्या सुरुवातीस पेरणीला करतात. हिरवडीची खते सुरुवातीस पेरणीच्या वेळी गाळतात, त्यानंतर विघटनासाठी योग्य वेळ दिल्यानंतर आणि पूर्ण विघटन झाल्यानंतर मुख्य पिकाची पेरणी करतात. कपाशी पिकात 2 ओळीच्या मध्ये 1 ओळ बोरू किंवा ढेचांची पेरणी करून त्याची 30 ते 35 दिवसांनी गाडणी किंवा कापणी करून तिथेच टाकावीत. त्यामुळे हंगाम वाया न जाता उभ्या पिकातच त्याची वाढ होण्यापूर्वी हिरवडीचे खत घेणे शक्य होते. ताग किंवा बोरू, श्रोते हो, हे उत्तम हिरवडीचे पीक असून हिरवडीच्या खतासाठी त्याचा उपयोग बरेच शेतकरी करतात. ताग हे सर्व प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढणारे पीक आहे. पेरणी झाल्यानंतर 5 ते 6 आठवड्यांनी गाळल्यानंतर हेक्टरी सर्वसाधारणपणे 17.5 ते 20 मेट्रिक टन सेंद्रिय खत मिळतं. त्यापासून 60 ते 70 किलोग्राम प्रति हेक्टरी नत्र प्राप्त होतं. त्याचबरोबर इतर मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यही पुढील पिकांना उपलब्ध होतात. ढेचा, श्रोते हो, तागापेक्षा काटक असे हिरवळीचे पीक असून या वनस्पतीच्या मुळावर तसेच खोडावरही गाठी निर्माण होतात, ज्यामध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण करतात. या वनस्पतीमध्ये मुळावर गाठी निर्माण होण्याची क्षमता इतर द्विदर वनस्पतींपेक्षा 5 ते 10% जास्त असते. ही वनस्पती पाणी साचून राहणाऱ्या दलदलीच्या कोरड्या लागवडीसाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला हेक्टरी 25 ते 40 किलो बियाणे पेरावे. पीक 6 ते 7 आठवड्यात 90 ते 100 सेंटीमीटर उंचीचे झाल्यानंतर जमिनीत नांगराने गाढून टाकावे. या कालावधीत ढेच्यापासून 18 ते 20

0: टन इतके हिरव्या खताचे उत्पादन मिळते. श्रोते आपण ऐकत होतात जमिनीच्या सुपीकतेसाठी हिरवळीची खते याविषयीची माहिती. याच विषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: या माहितीचं वाचन केलं होतं बंडू लेनगुरे यांनी.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅपमिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक

0: आर्थिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा एचपीव्ही लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सुनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
3: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषतः 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आईवडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलाला वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान हं, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच

0: त्यात तक्रार करतात की मोबाईल शिवाय हा मुलगा जेवत नाही. त्याची पाळेमुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊचू दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते. त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टीच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी.
4: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी सतीश धुर्वे आपलं सहर्ष स्वागत करतो. श्रोतेहो, शारीरिक सुदृढता हा केवळ निरोगी शरीराचा पाया नाही तर गतिमान आणि सर्जनशील बौद्धिक क्रियाकल्पांचा आधार आहे. खेळ हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. खेळामुळे माणसाला केवळ शारीरिक ताकद मिळत नाही तर मानसिक शांतता आणि शिस्तही मिळते. जगभरात याच क्रीडा संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी एका उत्सवासारखा असतो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचा इतिहास आधुनिक ऑलिम्पिक चळवळीशी जोडलेला आहे. 23 जून 1884 रोजी पॅरिस इथं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे जनक मानले जाणारे बॅरन पियरे डी कुबर्तिन यांच्या प्रयत्नामुळे ही समिती स्थापन झाली आणि प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक खेळाचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून आणि जगातील तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी 23 जून 1948 रोजी जागतिक स्तरावर पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यात आला. सुरुवातीला केवळ 9 देशांनी हा दिवस साजरा केला, पण आज जगातील 200+ देश यात सक्रियपणे सहभागी होतात. हा दिवस साजरा करण्यामागे केवळ स्पर्धा आयोजित करणं हा हेतू नसून प्रत्येक व्यक्तीला खेळाचं महत्व पटवून देणं हा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं या दिवसासाठी एक त्रिसूत्री ठरविली आहे. चला पळूया, शिकूया आणि शोधूया. जागतिक स्तरावर हा दिवस अतिशय वैविध्यपूर्ण पद्धतीनं साजरा केला जातो. राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या आपापल्या देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. ऑलिम्पिक डे रन हा या दिवसाचा सर्वात मोठा आकर्षक बिंदू ठरतो. जगभरातील प्रमुख शहरांमध्ये मॅरेथॉन किंवा धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते दिग्गज खेळाडूंपर्यंत सर्वजण धावतात. शाळा, महाविद्यालयं आणि क्रीडा संकुलांमध्ये मुलांसाठी विशेष शिबिरं आयोजित केली जातात. आजचं जग हे डिजिटल आणि गतिमान झालं आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच वेळ स्क्रीन समोर जात आहे. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि ताणतणाव यासारख्या समस्या वाढत आहे. अशा काळात ऑलिम्पिक दिनाचं महत्व

व अधिक वाढत आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की मैदानावर जाऊन घाम गाळणं हे औषध घेण्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं आहे. खेळ आपल्याला संकटाचा सामना करायला शिकवतो, पराभव पचवण्याची ताकद देतो आणि सांघिक भावना शिकवतो. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन हा केवळ क्रीडापटूंचा दिवस नाही तर तो संपूर्ण मानवजातीला एकत्र आणणारा दिवस आहे. ऑलिम्पिकीची मशाल ज्याप्रमाणे अंधार दूर करून प्रकाशाचा संदेश देते, त्याचप्रमाणे खेळाडूंची जिद्द आपल्याला आयुष्यात कधीही न हार मानण्याची प्रेरणा देते. म्हणूनच आपणही या ऑलिम्पिक दिनी एक संकल्प करूया, रोज एक तास खेळासाठी किंवा व्यायामासाठी देऊया आणि स्वतःला आणि आपल्या देशाला सुदृढ बनवूया.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: एक निवेदन आहे का श्रोते हो, येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या, त्यावरील उपाय आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. श्रोते हो, आजारपण मग ते कुठल्याही वयातलं असो त्रासदायकच, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्त्वाचा विषय, कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी आहे. मात्र आजची लहान मुलं रोजच्या जेवणाबद्दल, आहाराबद्दल फार उदासीन असतात. जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, ते जंक फूडला प्राधान्य देतात. तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहेत, त्यावर कशी मात करता येऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत येत्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तर श्रोते हो, या संदर्भात आपले काही प्रश्न, समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्यांचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर.

0: या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30 तेव्हा जरूर फोन करा आणि मुलांच्या आरोग्य समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात निवेदन संपलं.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

चक दे इंडिया या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या. त्याआधी काही संदेश आणि जाहिराती.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: हे जीवन सुंदर आहे.
1: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करा

0: करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांचा पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस

पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याची 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:22:15 होत आहेत.
4: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐका विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर

0: अंजली अनिल जक्कनवार
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: खुदा आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात. म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे, है ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटांचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करतात हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर, मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात.

0: ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना. त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे. मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हटलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात.
0: अच्छा.
1: म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतसं जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं, ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा, हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
0: हो,
1: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचं आहे, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचं आहे. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं.
0: अच्छा.
1: है ना, ते ताणायचं, म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेने श्वास सोडायचा.
0: अच्छा.
1: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे, तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं, इतका कंट्रोल्ड वेने सोडू शकत नाही.
0: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
1: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
0: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
1: हो ना,
0: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. जे आपल्याकडे नाहीये ते तर आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
1: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही

0: ला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं.
1: अच्छा
0: ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना, तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा.
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची, आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा. आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, तर ते काय?
0: तर जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय, जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. मनाचं नियंत्रण स्वतःचं, तर त्याचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर, तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते. कधी कधी काय, मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला, आणि
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं. तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा.
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा.
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टली की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूची, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूज काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास 7:25 PM. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

मुंबई केंद्रावरून प्रसारित दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला.

आकाशवाणीसह हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवकी पंडित आणि मनोजराज यांनी गायलेलं संजय चुरमुरे यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलं आहे मानसिंग जावीर यांनी.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: शैलेश यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत संदीप खरे यांचं होतं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
4: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
5: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
4: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
5: निःशुल्क प्रवेश फी,
4: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
5: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
4: अधिक माहितीसाठी 9552729996
5: क्रमांकांवर संपर्क करा.
6: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
7: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
8: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
6: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजारात किंवा चौकात
6: आम्ही भेटणार आहोत
7: थेट तुम्हाला.
6: काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं.

0: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम चालता बोलता।
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
2: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे।
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचे ठिकाण
2: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल।
3: श्रोतेहो एक निवेदन आहे का, येत्या शनिवारी अर्थात 17 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहार विषयक विविध समस्या त्यावरील उपाय आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर। श्रोतेहो आजारपण मग ते कुठल्याही वयातलं असो त्रासदायकच, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्त्वाचा विषय, कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी आहे। मात्र आजची लहान मुलं रोजच्या जेवणाबद्दल आहाराबद्दल फार उदासीन असतात, जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, ते जंक फूडला प्राधान्य देतात। तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहेत, त्यावर कशी मात करता येऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत येत्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। तर श्रोतेहो या संदर्भात आपले काही प्रश्न समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्यांचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर। या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30 तेव्हा जरूर फोन करा आणि मुलांच्या आरोग्य समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात।

यशवंत देव यांचं होतं आणि या गीतासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: दंगल या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.

0: कमी व्याज जास्त नफा बस एका क्लिकवर कमाल हसला.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
0: जाणकार बना सतर्क रहा.

0: तमाशा या चित्रपटातलं अरिजित सिंग आणि अलका याग्निक यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ARRहमान यांचं होतं.
1: हॅलो
0: हॅलो फरमाईश.
1: हॅलो
0: हॅलो आपली आवाज.
1: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
0: कुठे?
1: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
0: वा छान.
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
0: 0717225463 या फोन नंबर वर.
1: आता वेळही सांगून दे.
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन कुछ पता नहीं.
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा.

एजंट विनोद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवादविरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत

आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लो क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झ्युफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी.

0: देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. योग, त्याची तंत्रे, आसन आणि फायदे याविषयी योग साधिका अलका झिझेलवार यांचं भाषण ऐकूया.

श्रोते हो नमस्कार. सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष कार्यक्रमात मी अलका अविनाश जिजिलवार आपल्या सोबत आहे. श्रोते हो, 21 जून रोजी संपूर्ण भारतात योग दिन साजरा केला जातो. या निमित्ताने आपण आज योगाच्या अगदी पायाभूत आणि महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. तो विषय म्हणजे योग, त्याची तंत्रे, आसने आणि फायदे. आपल्या भारतीय संस्कृतीत जगाला मिळालेली एक अमूल्य देणगी म्हणजे योग. आज जगभरातील लोक योगाचा स्वीकार करत आहेत, कारण योग शरीराला केवळ तंदुरुस्त ठेवत नाही तर मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देतो. महर्षी पतंजली यांनी योगाची सुंदर व्याख्या केली आहे. योग चित्त वृत्तीरोध म्हणजे मनातील चंचल विषयांवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच योग. आजच्या धावपळीच्या युगात माणसाजवळ पैसा आहे, सुविधा आहे, पण मनशांती? मनशांती नाही. ताण, चिंता, नैराश्य, निद्रानाश अशा अनेक आजाराने मानवाला वेढलेले आहे. अशा वेळी योग हा एक प्रभावी उपाय ठरतो. श्रोते हो, योग म्हणजे केवळ आसने नाही, तर प्रत्यक्षात योग हा एक संपूर्ण जीवनमार्ग आहे. महर्षी पतंजलीने योगाची 8 अंगे सांगितली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बघूया पहिले अंग, यम. योग म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर आसने आणि प्राणायाम येतात, पण ते तसे नाही. त्यात सुरुवात यम पासून होते. यम याचा अर्थ संयम, सदाचार. समाजात वावरताना माणसाला अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. या सर्वच गोष्टींवर प्रतिउत्तर न होता संयम बाळगणे म्हणजेच यम. बघूया नियम. नियम म्हणजेच अनुशासन. निसर्गातील प्रत्येक जीव विशिष्ट नियमाचे पालन करत असतो. पक्षी, प्राणी यांचे जीवन बघा. निसर्गाच्या चक्राशी सुसंगत असते, पण आपण मानव नैसर्गिक नियमांकडे दुर्लक्ष करत असतो. शरीराची स्वच्छता आरोग्य देते, विचारांची स्वच्छता आनंद देते आणि नियमांचे पालन जीवनाला यशस्वी बनवते. काही महत्वाची आसने बघूया. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, पवनमुक्तासन, सूर्यनमस्कार. ही आसने शरीरातील स्नायूंना बळकट करतात आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतात. प्राणायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि मन प्रसन्न राहते. श्रोते हो, योगाचे फायदे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि सामाजिकही आहेत. योगाचे शारीरिक फायदे बघू. शरीर लवचिक बनते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रित राहते, शरीरयष्टी सुधारते, पचनक्रिया सुधारते, पाठदुखी, सांधेदुखी यावर आराम मिळतो. मानसिक फायदे बघू. ताणतणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो, स्मरणशक्ती सुधारते, मन शांत आणि सकारात्मक राहते, एकाग्रता वाढते. सामाजिक फायदे बघितले तर योगामुळे व्यक्ती संयमी, शांत आणि सकारात्मक बनतो. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात सुसंवाद निर्माण होतो. श्रोते हो, याच संदर्भात मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. एका गावात एक वृद्ध संत राहत होते. एकदा एक तरुण त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, मला खूप अस्वस्थ वाटते. माझ्या मनात सतत चिंता असते, मला आनंद मिळत नाही. संतांनी त्याला एका ग्लासमध्ये

आणि आणायला सांगितले आणि त्यात मुठभर मीठ टाकले. तरुणाने ते पाणी प्यायले, खारट लागले. नंतर संत त्याला नदीकडे नदीकाठी घेऊन गेले. त्याच प्रमाणात मीठ नदीत टाकले आणि म्हणाले, आता हे पाणी पिऊन बघ. तरुणी पाणी प्यायले, पाणी गोड आणि ताजे वाटले. संत म्हणाले, चिंता आणि दुःख हे त्या मिठासारखे आहे, मिठा एवढे असतात, पण मन जर ग्लासा एवढे छोटे असेल तर दुःख असह्य वाटते, आणि मन जर नदीसारखे विशाल असेल तर दुःखाचा परिणाम तसा होणार नाही. म्हणजेच योग आपल्या मनाला संकुचित न ठेवता नदीसारखे विशाल बनवतो. मानवाचे मन हे चंचल आहे. योगाभ्यासात आसन या तंत्राचा विचार केला तर आसन म्हणजे सुखासन. मानवाचे मन चंचल आहे, ते सतत कार्य करत असते, अस्थिर असते. म्हणूनच सांगितलं गेलं आहे की तुमचं जागृत मन स्थिर ठेवा. काम, क्रोध, राग, मत्सर सर्वच बाजूला ठेवा. बस आसन म्हणजे निर्विचार, निर्विचार, निर्विचार म्हणजेच आसन होय. प्राणायाम बघू. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कला. प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि आयाम म्हणजे नियंत्रण. आपण या पृथ्वीवर शरीर आणि मन घेऊन जगतो. शरीराचे आरोग्य जसे महत्वाचे आहे तसेच मनाचे संतुलनही आवश्यक आहे. एका क्षणात अनेक दिशांना धावणाऱ्या मनाला शांत करण्याचे सामर्थ्य श्वासामध्ये आहे. प्राणायामाचे प्रकार बघूया. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, बाह्य प्राणायाम, अग्निसार, उज्जयिनी, भ्रामरी, प्रणवध्यान याचा समावेश होतो. योग्य पद्धतीने केलेला प्राणायाम शरीराला ऊर्जा देतो. व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवते. म्हणूनच प्राणायाम हा केवळ श्वासाचा व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रत्याहार बघूया. प्रत्याहार म्हणजे अंतर्मुक्तीकडे जाणारा मार्ग. प्रत्याहार म्हणजे आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे बाहेर जाणारी ऊर्जा अनावश्यक विषयांवर खर्च न करता ती स्वतःमध्ये संग्रहित करणे. जेव्हा मन आणि इंद्रिये बाह्य आकर्षणापासून अलिप्त होऊन अंतर्मुख होतात तेव्हा अंतरशक्ती जागृत होते. जेव्हा मन बाह्य विषयांपासून परावृत्त होऊन आत्मस्वरूपात स्थिर होते तेव्हा खऱ्या आनंदाची अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच म्हटले जाते, जीवन का आनंद परमात्मा से एक होकर जीने में है. या अवस्थेत अहंकार, मी पणा आणि स्वार्थ हळूहळू नाहीसा होतो. इंद्रियाचे संयमन, मनाची एकाग्रता आणि आत्म्याशी एकरूपता हाच प्रत्याहाराचा खरा संदेश आहे. बघूया धारणा. धारणा म्हणजेच मानसिकता. आपल्या जीवनाची दिशा ठरवणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली धारणा. आपण जगाकडे ज्या नजरेने पाहतो, जसा विचार करतो, तशीच आपली मानसिकता घडत असते आणि त्यानुसार आपले जीवन आकार घेत असते. समाजात चांगल्या वाईट गोष्टी असतातच, पण आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो यावर आपल्या विचारांची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच म्हणतात, चांगला कामाची सुरुवात करा, चांगल्या विचारांची बीजे पेरा, पुढचा मार्ग आपोआप सुकर होत जातो. एकदा एका मानसोपचार तज्ञांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. ते सांगत होते की माणूस जसा विचार करतो तशी त्याची कृती घडत जाते. संमोहनाच्या प्रयोगांमध्ये त्यांनी सिद्ध करून दाखविले की व्यक्तीच्या मनात एखादी धारणा दृढपणे रुजवली गेली तर त्याच्या कृतीवर त्याचा प्रभाव पडतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, विचारांमध्ये प्रचंड शक्ती असते. आपण जर नकारात्मक विचार करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्या मनावर, शरीरावर आणि आरोग्यावरही होतो. म्हणूनच डॉक्टर अनेकदा सांगतात, जास्त काळजी करू नका, जास्त विचार करू नका, कारण अनेक वेळा आपली मानसिकता हीच आपल्या रोगाचे मूळ असते. म्हणूनच सकारात्मक धारणा, निर्मळ विचार आणि परमात्म्यावर विश्वास हीच आनंदी, निरोगी आणि मुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. ध्यान, समाधी बघूया. अनेकांना वाटतं की डोळे मिटून हातपाय गुंडाळून शांत बसणे म्हणजे ध्यान, परंतु खरे ध्यान त्यापेक्षा खूप वेगळे आणि अधिक गहन आहे. ध्यान करायचे नसते, ते घडायचे असते. एक सुंदर उदाहरण पाहूया.

कलाकार चित्र काढताना इतका तल्लीन होतो की त्याला वेळेचे भान राहत नाही. एखादा विद्यार्थी पुस्तक वाचताना आसपासच्या जगाचा विसर पडतो. एखादा संगीतकार सुरांमध्ये इतका रमतो की तो स्वतःलाच विसरून जातो. ही तल्लीनता ध्यानाकडे जाणारी वाट होय. म्हणूनच आपण बोलतो की त्याला अभ्यासाचे ध्यान लागले आहे, त्याला वाचण्याचे ध्यान लागले आहे. याचा अर्थ तो त्या कार्यात पूर्णपणे एकरूप झाला आहे. ध्यानाच्या अवस्थेत मन शांत होते, शरीराची ताण कमी होतो, विचारांची गर्दी विरळ होते आणि अंतर्मनात आनंदाचा झरा वाहू लागतो. आणि जेव्हा हे ध्यान अखंड अविरत आणि स्थिर होते तेव्हा त्याला समाधी असे म्हणतात. समाधी म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती. हा शब्दात न मावणारा परमानंदाचा अनुभव आहे. संत, ऋषी आणि योगी ज्याचा शोध घेत होते तीच ही अवस्था. ध्यान आणि समाधी म्हणजे नेमके काय या एका गोष्टीवरून बघूया. नदी आणि समुद्राची गोष्ट. एक छोटी नदी पर्वतावरून वाहत होती. तिला सतत वाटायचे मला समुद्रापर्यंत पोहोचायची आहे. ती खडक, वळणे, अडथळे पार करत वाहत राहिली. प्रवासात नदी अनेक गोष्टी करत होती. कुठे वेगाने वाहत होती, कुठे हळू, कुठे अडथळे दूर करत होती. ती अवस्था म्हणजे धारणा आणि साधना. येथे प्रयत्न असतो. पण जेव्हा नदी समुद्राजवळ पोहोचते तेव्हा तिचे वेगेपण हळूहळू संपते. समुद्रात मिळाल्यावर ती म्हणू शकली नाही की मी नदी आहे. ती फक्त आणि फक्त समुद्रच झाली होती. समुद्रमय होऊन गेली होती. हेच ध्यान आणि समाधीचे नाते आहे. नदीचा समुद्राकडे सततचा प्रवास म्हणजे धारणा. समुद्र जवळ आपोआप आल्यावर होणारे एक रूप होणे म्हणजे ध्यान. आणि नदीचे पूर्णपणे समुद्रात विलीन होणे म्हणजे समाधी. येथे नदीला समुद्रात मिसळण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागला नाही. ती फक्त वाहत राहते. योग्य क्षणी विलीन होणे आपोआप घडते. म्हणूनच योगशास्त्रात सांगितले की समाधी ही केली जात नाही, ती घडते. ध्यानही आणायचे नसते, ते उमलते. आपण फक्त योग्य तयारी करायची असते. याप्रमाणे अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे आठही अंग आपल्याला बाह्य जगतापासून अंतर्मनाच्या प्रवासाकडे घेऊन जातात. हा प्रवास शरीराच्या आरोग्यापासून सुरू होऊन आत्मिक आनंदापर्यंत पोहोचतो. म्हणूनच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, योग असे जेथे आरोग्य वसे तेथे, योग असे जेथे आनंद नांदते तेथे, योग असे जेथे मनाला मिळेल शांततेचा आधार तेथे. धन्यवाद.

0: योग त्याची तंत्रे आसन आणि फायदे याविषयी योग साधिका अलका झिझिलवार यांचं भाषण आताच आपण ऐकलात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजचा.

0: कायदेविषयक मोफत सल्ल्यासाठी नालसाच्या जागृती युनिटशी संपर्क साधा. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर कॉल करा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश

0: प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: 3 वर्षे या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
0: निःशुल्क प्रवेश फी,
1: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
0: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली मूल रोड जिल्हा चंद्रपूर येथे.
1: अधिक माहितीसाठी 9552729996
0: या क्रमांकावर संपर्क करा.
2: श्रोते हो, एक निवेदन आहे का? हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भातलं. श्रोते हो, येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या, त्यावरील उपाय, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. श्रोते हो, आजारपण मग ते कुठल्याही वयातलं असो त्रासदायकच, पण त्यातही लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्यानं महत्त्वाचा विषय, कारण बालवयातील निरोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी आहे. मात्र आजची लहान मुलं रोजच्या जेवणाबद्दल, आहाराबद्दल फार उदासीन असतात. जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, ते जंक फूडला प्राधान्य देतात. तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहेत, त्यावर कशी मात करता येऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत येत्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तर श्रोते हो, या संदर्भात आपले काही प्रश्न, समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्यांचं निरसन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 10:30 फोन नंबर आहे 0717225463. तेव्हा जरूर फोन करा आणि मुलांच्या आरोग्य समस्येबाबत चर्चा करा तज्ज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात निवेदन संपलं.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: मानवतकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवतकर कॉलेजकडे.
5: लाखांची लॉटरी मला
6: असल्या ऑफर्स पासून सावधान.
7: आरबीआय सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा.
9: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
10: मानवतकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
11: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
10: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
11: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
10: आजच भेट द्या मानवतकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: विश्वासाचं ठिकाण,
10: आरोग्याची खात्री. मानवतकर हॉस्पिटल.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
12: हॅलो
2: हॅलो, फरमाईश.
12: हॅलो
2: हॅलो, आपली आवाज.
12: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
2: कुठे?
12: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
2: वा छान.
12: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
2: 0717225463 या फोन नंबर वर.
12: आता वेळही सांगून दे.
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी

0: हॅलो अप्रिया, म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो,
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिहिरा जोशी यांनी गायलेलं असा पारिजाती या चित्रपटातलं गीत ऐकूया.

बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. मराठी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता डबल सीट या चित्रपटातलं गीत ऐकूया.

नसिबाची अशी तशी या चित्रपटातलं वैशाली सामंत यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रवीण कुवर यांचं होतं. मराठी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता शरियती या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं विजू माने यांचं गीत ऐकूया. संगीत चिनार महेश यांचं आहे.

टाइमपास टू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलात आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाले आहेत. श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत सरिता.

श्रोते हो नमस्कार. गीत सरिता या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला गंमत जंमत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाववरून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. चला तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं गंमत जम्मत या चित्रपटातलं हे गीत.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांचं होतं. या गीताची पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट यडगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरवरून अतुल गौतमी धम्मदिना अरुण काडे एडी कांबळे. तसंच मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरवरून प्रशिक मेघना तुषार एकता उत्कर्षा कांबळे अरुण येळगुडकर. कार्यक्रमात यानंतर भिंगरी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुळे यांनी आणि पसंती कळवली आहे कृष्णानगर टी व्ही टॉवर सिमिनरी हिल्स नागपूर इथून. नाना डोंगर दिवे रमाताई डोंगर दिवे सीमाताई डोंगर दिवे रमाताई रीमाताई डोंगर दिवे शाताई डोंगर दिवे राहुल डोंगर दिवे.

संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, या गीताची पसंती कळवली होती औरंगाबादवरून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश गुंडेवाडीवरून, निजाम शेख नुपूरवरून उद्धव। गीतसरिता या कार्यक्रमात आता यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं गीत ऐकूया। या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम आवारपूर तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूरचे हबीब शेख, अल्तमश शेख, छोटूभाई शेख, साजन बेगम, फारूक शेख, वसीम

शेख, अफसाना शेख, अशमीरा शेख, इरफान शेख, जिन्नत शेख, आसिफ शेख, मजहर खान, फैजान शेख, रहान शेख। चला तर ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं हे गीत।

0: गीत सरिता हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजता आहेत. विविधा या कार्यक्रमात डॉक्टर ते लेखिका याविषयी डॉक्टर माधुरी मानवटकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. त्याआधी हे काही संदेश.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: भावगीत गजल.

0: उपशास्त्रीय संगीत, शास्त्रीय संगीत आणि चित्रपटांची सुरेल गाणी श्रोत्यांच्या सदैव सेवेत चंद्रपूर आकाशवाणी।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
2: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी।
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
2: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा।
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा।
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे।
2: अधिक माहितीसाठी 9552729996
3: या क्रमांकावर संपर्क करा।
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
4: श्रोतेहो नमस्कार। विविध या कार्यक्रमात मी हिमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत विविध या कार्यक्रमात एक वेगळंच व्यक्तिमत्व आलेलं आहे। त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी नुकतंच साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवलेलं आहे। तर श्रोते हो, या आहेत डॉक्टर माधुरी मानवटकर मॅडम। यांच्या स्पर्श अंतर्मनाचा हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे। हा लेखसंग्रह अगदी मनास भिडणारा आहे। वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक विषयांना त्यांनी संवेदनशीलतेने हाताळले आहे। नातेसंबंध, मैत्री, समाजातील बदल यांचा जिव्हाळ्याने विषय मांडलेला आहे। एक डॉक्टर म्हणून त्यांनी सामाजिक स्वास्थ्याचे मुद्दे मांडले आहेत। कचरा व्यवस्थापन असेल किंवा रोगराई, रुग्णांची वेदना यावर वास्तवदर्शी चिंतन देखील केलेलं आहे। फ्रॉम ऑपरेशन टेबल टू रायटिंग टेबल, एका नामांकित व्यक्तीने यांच्या संदर्भात हा उल्लेख केलेला। त्यांचा डॉक्टर ते लेखिका हा प्रवास कसा आहे जाणून घेऊया त्यांच्या या मुलाखतीतून। माधुरी मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। नमस्कार।
5: नमस्कार
4: मॅडम। आपण एक डॉक्टर आहात आणि 35 वर्षापासून आपण रुग्णांची सेवा करता। अशा या धावपळीच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये त्यात आपण एक साहित्य क्षेत्राकडे कुठेतरी वळला आहात। आपलं पुस्तक एक प्रकाशित झालं आहे, तर मला जाणून घ्यायला आवडेल हे पुस्तक प्रकाशित होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, हे कसं काय आपल्याला सुचलं? आणि
5: लेखन म्हणजे काहीतरी ठरवून असं लेखन केलेलं नाही आहे। जसं आपण शाळेत निबंध लिहितो तसंच एखादा विषय सुचला आणि असंच काहीतरी लिहून काढलं। बऱ्याच लोकांना तर डायरी लिहायची सवय असते आणि मला ती लहानपणापासूनच होती।
4: अच्छा।
5: आणि वडील टीचर असल्यामुळे घरी याचं वातावरण होतच, मासिके येत राहायची, आम्ही आवर्जून वाचायचो। वाचनाची तर आवड लहानपणापासूनच होती, पण लिहिण्याची आवड मला 10वीच्या नंतर तयार झाली। कोणीतरी शाबासकी दिली तर मग आपल्यालाच वाटते की आपल्यातले गुण आपल्यालाच माहीत होतात। एकदा मी 10वीत असताना निबंध लिहिला होता आणि तो माझ्या 10वीच्या मराठी शिकवणाऱ्या कुंतमवार सरांना खूप आवडला। तेव्हा मला असं वाटलं की मला लिहिता येईल कदाचित। काही निबंध लिहायचं असेल किंवा कोणाला पत्र लिहायचं असेल तर कोणी लिहून मागायचे मला, आणि मग तेव्हापासून माझं लिहिणं सुरू झालं। पण असं काही ठरवून लिहिलेलं नव्हतं किंवा काही नाही, ते आता माझे संग्रही पण नाही आहे। मग आम्ही बरोबरायला राहायला आलो तर तेव्हा कधी बहिणीशी भांडण झालं तर मग आईला पत्र लिहायचं।
4: अच्छा।
5: जे काही आपल्या भावना आहे त्या पत्राद्वारे लिहून काढल्या, अशी लेखनाची सुरुवात झाली। आणि तेव्हा पत्र लेखनाचा बरंच प्रपंच करायचो, तेव्हा मोबाईल नव्हते, तर त्याच्यामुळे पत्र म्हणजे कधी 2 पानांचे 3 पानांचे नाहीच, काही तर पोस्ट कार्डवर ज्या काही भावना आहेत त्या आपण लिहून काढायचो। आणि कधी कधी जास्तच भावनिक झालं तर म्हणजे आपण एनवेलप असायचं ते पिवळ्या रंगाचं, त्याच्यात आपण 4-5 पानांचं पत्र कधी भावाला, कधी बहिणीला, कधी बाबांना, कधी आईला, असं पत्राचा जो प्रपंच होता। आजही माझे संग्रही काही पत्र आहेत, माझ्या भावाला लिहिलेली, माझ्या मावस भावाचे अक्षर ते अतिशय सुंदर आहेत, तर त्याचे त्या अक्षरासाठी आणि त्यांनी लिहिलेलं पत्र मी अजूनही जपून ठेवलेलं आहे।
4: सहज सुचलं म्हणून।
5: सहज सुचलं म्हणून।
4: बालपणाचं वातावरण आपलं कसं होतं?
5: आमचं मोठं कुटुंब होतं, आई बाबा, आजी आजोबा, पणजोबा, पणजी, आत्या, सखे काका नसले तरी असे खूप काका आहेत। शिक्षक असल्यामुळे घरी शिक्षणाचं बाळकडू अगदी लहानपणापासून, शाळेत जायच्या आधीपासूनच होतं। आणि आमचे अक्षर सुंदर व्हावे म्हणून बाबांनी घरात ओसरी काढली होती, त्याच्यावर आम्ही बोटांनी ते गिरवायचो की जेणेकरून आमची अक्षर सुंदर असावी। आता तर मी कम्प्युटरवर लिहिते, पण सुरुवातीला मी जेव्हा प्रिस्क्रिप्शन लिहायचे पेशंटला, काही काही पेशंट असे पकडायचे नाही आणि म्हणायचे की हे डॉक्टरचं हँडरायटिंग वाटत नाही, तर मला चांगलं वाटतं की आपले अक्षर सुंदर असावं। आणि तेव्हापासूनच म्हणजे भावांमध्ये वाचन

0: वाचनाची आवड होती. भाऊ बाहेर गावी शिकायला गेले किंवा नोकरीला गेले तरी आमच्यासाठी तिथून काही मासिकं पाठवायचे, चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही शेअर करायचो. तेव्हाच्या काळापासून हे सगळं सुरू आहे. वाचनाची आवड तर आहेच.
1: अच्छा, त्यामुळेच की काय तर असं एक सुदृढ वातावरण साहित्य क्षेत्रातील पण नाही म्हणता येणार, पण जे चांगले संस्कार चांगली घडण तिथून झालेली. आणि जसं आपण म्हणालात ना की अक्षर सुंदर असणं, या अक्षर सुंदर असण्यामुळे स्वभाव देखील आपल्याला त्या अक्षरावर
0: कागदावर जसं उतरते तसं मनात पण असं उतरते असं म्हणतात आणि असू शकतं.
1: बरोबर. आपण तर आता हे बालपणा संदर्भात सांगितलं, हा जो शिक्षणाचा प्रवास आहे त्या संदर्भात सांगा ना.
0: 10वीपर्यंत माझ्या खेडेगावातच माझं शिक्षण झालं. 11वी 12वीसाठी मला आनंद निकेतन कॉलेजमध्ये टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मेडिकलला ऍडमिशन भेटेल असं तर काही वाटलं नव्हतं, पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती मी डॉक्टर बनावं. बाबांनी मला सपोर्ट पण केला. बाबा ठाम होते. बाबा म्हणाले इथं मेडिकलला नंबर लागलाय आणि मी पाठवणार. घरची परिस्थिती कशीही हलाखीची असली तरी बाबांची इच्छा होती. एकदा मेडिकलला गेल्यानंतर तो अभ्यासाचा व्याप, त्यामुळे पत्र लिहिण्यापेक्षा दुसरं काही लेखन व्हायचं नाही. एखादी कविता लिहिली जेव्हा कधी खूप उदास वाटलं, जेव्हा आपण हॉस्टेलला एकटंच असतो तेव्हा

0: नव्हतं, पण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती मी डॉक्टर बनावं. बाबांनी मला सपोर्ट पण केला. बाबा ठाम होते. बाबा म्हणाले इचा मेडिकलला नंबर लागला आणि मी पाठवणार. घरची परिस्थिती कशीही हलाखीची असली तरी बाबांची इच्छा होती. एकदा मेडिकलला गेल्यानंतर तो अभ्यासाचा व्याप, त्यामुळे पत्र लिहिण्यापेक्षा दुसरं काही लेखन व्हायचं नाही. एखादी कविता लिहिली तरी जेव्हा कधी खूप उदास वाटलं, जेव्हा आपण हॉस्टेलला एकटंच असतो तेव्हा मन भरून यायचं, घरच्या लोकांची आठवण यायची, तर ते उतरलं आहे आणि माझ्या संग्रही आहे. कदाचित काही दिवसांनी मी कविता संग्रह प्रसिद्ध करेल असं वाटतं मला. तर पत्राच्या व्यतिरिक्त कारण याच्यासाठी होऊ शकलं नाही, कारण अभ्यास इतका असायचा आणि ध्यासच असायचा. अभ्यास एक अभ्यास, आपल्याला माहित होता आपण कोणत्या परिस्थितीतून मेडिकलला आलो आहे आणि एनीहो आपल्याला इथून पास होऊन जायचं आहे. तर त्याच्यामुळे अभ्यासाचा ध्यास सोडल्याने अक्षरशः भावाच्या एंगेजमेंटला सुद्धा मी आलेली नाहीये. तर हे सगळं करून तर एमबीबीएस झालं. नंतर मी ईएनटी या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर परत सेकंड पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एम एस सर्जरी. आणि त्याच दरम्यान मला मुलगी झाली, शरीराचे काही प्रॉब्लेम्स, तर त्याच्यामुळे लिखाणाकडे पूर्ण दुर्लक्ष. मग नंतर पत्र पण सुद्धा बंद झाली. मोबाईल आले आणि पत्र बंद झालं. आणि हे मला वाटतं 10-12 वर्ष मी ह्यासाठी लेखनी पकडलीच नाही. त्याच्यानंतर आठवते मग माझी मुलगी बाहेर शिकायला गेली. काय असते की आपण संसारात इतकं गुरफटून जातो की स्वतःसाठी काही वेळ द्यावा, स्वतःसाठी काय करावं हा आपल्या डोक्यात विचारच येत नाही. लग्न होतं, मुलं होतात, मुलं झाले की मुलांचे प्रॉब्लेम, त्यांच्या शाळा, ते शाळेतून येईपर्यंत. माझी मुलगी 12वीपर्यंत इथे होती. तिला शाळेत सोडणे, तिला टिफिन बनवून देणे, शाळेत सोडणे, शाळेतून येईपर्यंत माझे जेवढे पेशंट पाहून होतील तेवढे पेशंट पाहायचे. त्याच्यानंतर ती आली की तिच्या जेवणाबरोबर आपण गप्पा गोष्टी, शाळेत काय झालं याचं सगळं बोलायचं. आणि त्याच्यानंतर ती ट्युशनला गेली की परत पेशंट पाहणे. तर आपण मुलांसाठी इतकं गुरफटून जातो की आपल्याला स्वतःचं काही आयुष्य आहे हेच विसरून जात. आणि नंतर जेव्हा माझी मुलगी बाहेर देशात जेव्हा शिकायला गेली तेव्हा आम्हाला घरी खूपच पोकळी, म्हणजे अक्षरशः आम्ही एकमेकांना पाहून आम्हाला घरी एखाद्याच्या घरी सुतक कसं लागतं त्याप्रमाणे आमच्या घरी स्मशान शांतता असायची. आम्हाला भास व्हायचे, मम्मी आवाज दिलायचा, पप्पा आवाज दिलायचा. मग मला असं वाटायला लागलं की हा जो वेळ भेटतो मला किंवा हे जे रीतपण भेटतं तर काहीतरी करायला पाहिजे. तर माझ्या भावांनी सुचवलं तुझी स्वतःची स्टोरी एवढी चांगली आहे तू का नाही लिहित. पण मला असं वाटलं की स्वतःबद्दलच काय लिहायचं. तर मग कधी पेशंटचे अनुभव, कधी आपल्याला जाताना अनुभव, किंवा असे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला काळजापर्यंत भिडतात, पण त्या आपल्या पेपरवर कशा उतरवायच्या हेच होत नाही. बरेचदा असं वाटतं याच्यावर मी लिहायला पाहिजे. समजा एखादी संध्याकाळी एखादी इन्सिडेंट झाला, एखादी सिरियस पेशंट आला, त्याच्याबद्दल मला काही वाटलं आणि लिहावं असं वाटलं, पण सिरियस पेशंटच्या सोबत माझे 5-7 तास असे चालले जातात की त्याच्यानंतर मला काही त्राणच राहत नाही की काही लिहावं किंवा काही. पण जर ते तेव्हाच्या तेव्हा जर पेपरवर उतरलं तर ते व्यवस्थित असतं, पण 4-5 दिवसांनी त्याच्या आठवणी पुसट होत जातात आणि त्याची तीव्रता कमी होऊन जाते आणि मग ते आपल्या मनातून निसटलं की मग ते लिहूनच होत नाही. मग नंतर ठरवलं की संध्याकाळची ओपीडी बंद केली, त्याच्यामुळे मला संध्याकाळी थोडासा वेळ भेटायला लागला. म्हणजे दिवसाचे जे सगळे कामं आहेत मी संध्याकाळी पूर्ण करायची आणि मला जर लिहायचं असेल तर रात्री 11 वाजता बसून मग 1 तास तरी मी माझ्यासाठी काढायचे आणि मग रात्री बसून लिहायचे. जे जे आठवलं, जसं जसं आठवलं ते लिहित गेले. उद्देश असा नव्हता की पुस्तक लिहावं किंवा कुठं, बस स्वतःसाठी लिहून ठेवावं बस. आणि लहानपणापासून सवय होतीच लिहायची, त्याच्यामुळे असं लिहायला लागले लिहायला लागले. एक दिवस माझा भाऊ आला आणि म्हणाला की एखादी लेख सांग ना कोणता असेल तर. तर मी बघायला गेली तर माझ्या संग्रही खूप सारे लेख होते. जवळपास त्याला जेव्हा सांगायला गेली तेव्हा माझा जो 43 लेख भेटले माझे स्वतःचे लिहिलेले, कधी या फोल्डरमध्ये कधी त्या फोल्डरमध्ये. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता लिहायचं कसं. सुरुवातीला तर मला मराठी टायपिंग येत नव्हतं. मग माझ्याकडे एक मुलगी होती कामाला, तर तिला मराठी टाईप करता येत होतं. मी पेनाने लिहायची आणि ते पेनाचं लिहिलेलं ती लिहून काढायची कृतीदेव मध्ये. तर ते तिचं मराठी जरी चांगलं असलं तरी चुका असायच्या.
1: अच्छा.
0: आणि ते मला चुका दुरुस्त करता करता मला ज्या भावना कळवायच्या होत्या तर त्या पेपरवर उतरतच नव्हत्या. मग ठरवलं की आपणच मराठी टायपिंग शिकायचं.
1: अच्छा.
0: हा मग मी मराठी टायपिंग शिकले. मग आपल्या गुगलवर चांगले चांगले टूल्स यायला लागले. मग मराठी टायपिंगचं एक टूल आलं की आपण इंग्लिशमध्ये जरी टाईप केलं, जर मला असं वाटतंय असं जरी इंग्लिशमध्ये लिहिलं तरी ते मराठी टायपिंग व्हायचं आणि मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. आणि त्याच्याने मी असे बरेचसे लेख तसंच लिहून काढले. आणि नंतर तर आता तर इतकं चांगलं आहे की आपण स्वतः बोलतो तिकडे टाईप होतं तर अतिशय म्हणजे आता थोडस इझी झालं आहे. तर त्यामुळे आता
1: खरंच त्यासाठी आपण मराठी टायपिंग शिकल्यात पुस्तकाचा जन्म झाला स्पर्श अंतर्मनाचा आणि त्यात विविध लेख आपण लिहिलेले आहेत. काय सांगाल त्या पुस्तकासंदर्भात काय आहे नेमकं त्यात.
0: माझ्या भावानी मला आग्रह धरला की तू लेख लिही, तुझं पुस्तक काढू आपण आणि पुस्तकाचं प्रकाशन करू. मी तर त्याला वेड्यातच काढलं पहिल्यांदा. मी काय लेखी काय, माझ्या भावाचे जवळपास 14 पुस्तक प्रकाशित झाले आहेत मुंबईला ग्रंथाली प्रकाशनने केलं आहे. तर तो म्हणाला की ग्रंथालीशी मी बोलू शकतो आणि तू लिही काही प्रॉब्लेम नाही.

0: तुम्ही म्हटलं एकदा बघून तर घे मी काय लिहिलंय, तर मग त्याला सगळं पाठवलं, दुसऱ्या भावाला पण पाठवलं की मी मेल केले त्याला, आणि तू म्हटलं तू वाच, तुला खरंच याचं पुस्तक काढावं असं वाटतं का? माझ्या मोठ्या भावाला म्हटलं तुला वाटतं का हे पुस्तक काढावं? मग त्यांनी काही लेख एक एक लेख वाचत गेला आणि एक एक लेखाचा अभिप्राय देत गेला, आणि त्या लेखामध्ये काय दुरुस्ती करायला पाहिजे, काय कसं करायला पाहिजे, तर त्यांनी मला सांगितलं. तर त्याच्यामुळे मी थोड्याशा त्याच्यामध्ये चेंजेस केल्या लेखांमध्ये. माझा उद्देश असा होता की मला माझी परोडी मारायची नव्हती, की माझं काही सांगायचं नव्हतं, जे माझ्या मनात आहे ते फक्त उतरवायचं होतं, की मी कोण आहे, मी काय आहे, मला हे असं दाखवायचं नाहीये की मी एक सामान्य जशी सगळ्यांसारखीच आहे आणि तशीच आहे. कधी कधी आपले अनुभव हे दुसऱ्यांना प्रेरणास्थान होऊ शकतात. तर त्याच्यासाठी जे मी कष्ट केले, मी सर्जरी सर्जन होण्याच्या मागे जे कष्ट केले, जर आताच्या पिढीला जर माहिती झालं तर त्यांना हे कळेल की लोकांना डॉक्टरांचं किंवा दुसऱ्यांचं फक्त यश दिसतं, पण यशामागे घेतलेल्या घेतलेली मेहनत, त्याचे कष्ट, त्याच्यासाठी काय सहन केलं हे लोकांना दिसत नाही. तर हे लोकांना थोडं बहुत तरी माहीत व्हावं की येणारी जी पिढी आहे, कारण नवीन लोकांना लोकांचा पैसा दिसतो पण त्याच्या मागचं स्ट्रगल दिसत नाही. बिना स्ट्रगलनी तुम्ही काहीही अचीव करू शकत नाही. तर त्याच्यासाठी हे असणं जरुरी आहे. आणि माझ्या ऍक्च्युली हे नवीन पिढीसाठीच आहे असं पाहायला गेलं तर, माझ्या प्रोफेशनच्या पिढीसाठी म्हटलं तरी चालेल.
1: बरोबर. तर याच पद्धतीने आपला जो स्पर्श अंतर्मनाचा आहे याचा जन्म झाला असं म्हणूया. या पुस्तकात नेमकं काय आहे? जसं आपण तर सांगितलं की अनुभव आहेत, बरेच असे अनुभव यात छान छान टिपलेले आहेत, काय सांगाल? कोणता याच्यातला जो अनुभव आहे तो भावलेला? काय मला वाटतं प्रत्येकच भावलेला आहे म्हणून ते उतरलं त्या याच्यात लेखणीतून आपल्या, आणि हे पुस्तक एक आज आपल्या समोर आहे. काय सांग?
0: एक गमतीची गोष्ट सांगू. एकदा मी लक्ष्मी डिजिटल इथे गेले, मला काही बॅनर्स बनवायचे होते. सर म्हणाले की तुझा तुला माहित आहे तो तू व्यवस्थित करशील. गेले, गाडी बाहेर पार्क केली आणि चाबी घेऊन तिथे बसले ठेवले, आणि त्याला करेक्शन सांगितलं सगळं केलं, आणि नंतर मी घेतली त्या टेबलवरची चाबी आणि निघाले बाहेर. स्कूटरला चाबी लावते, स्कूटर खोलेच ना, उघडेच ना. मला वाटलं हे का नाही होत. मी सरांना फोन केला, सर घरून आले की गाडी घेऊन आले त्यांची. आम्ही दोघे ट्राय करतो पण ती गाडी सुरूच होती, मग आता कसं करायचं? मग माझ्या एका वार्ड बायला बोलवलं, ये म्हटलं तुझी गाडी घेऊन आणि ही गाडी दुरुस्तीला टाकून दे, काहीतरी प्रॉब्लेम आहे तर गाडी सुरू होत नाहीये. तो पण आला, आम्ही सरांच्या गाडीने मी आणि सर वापस आलो हॉस्पिटलला, कारण पेशंट बरेच जमा झाले होते. आणि तिथे तो पण गाडी सुरू करून पाहतो, मग त्याच्या लक्षात आलं की अरे ही या गाडीची चाबीच नाहीये, तर त्या गाडीची चाबी आहे. मग माझ्या लक्षात आलं की मी माझ्या पर्समध्ये पाहिलं तर माझ्या गाडीची चाबी माझ्या पर्समध्येच होती, म्हणजे मी त्याला दिलेली चाबी ती माझी नव्हती. तर मी मग माझ्या लक्षात आहे, अरे मी म्हटलं जो काही जो कम्प्युटर ऑपरेटर होता तिथला लक्ष्मी डिजिटलचा, त्याची चाबी मी घेऊन आली होती. बघा ही किती म्हणजे सामान्य गोष्ट, आपण दुसऱ्याची पण ह्याच्यामुळे किती मोठा गोंधळ झाला आणि किती मोठं म्हणजे स्वतःवर जेवढं हसावं तेवढं कमीच आहे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मला भावतात, तर असं वाटतं की आपण लिहून काढावं.
1: नक्कीच.
0: जसं लग्नाला जाणं विसरणे इथे दिलं आहे, म्हणजे लग्न 8 दिवसापूर्वीच होऊन जाते आणि मी 8 दिवसांनी पोहोचते, किंवा 2 दिवसापूर्वी होते लग्न आणि ते पत्रिका पाहतच नाही मी आणि आहे असं समजून मस्त जाते त्यांच्याकडे लग्नाला. अरे तिथे घरचे लोक झोपाझोपी गेलेले 9 वाजताच. मी म्हटलं त्यांच्या घरी लग्न आहे झोपतात काय? तर ते म्हणाले 2 दिन पहिलेही हो गए हमारे घर शादी. तर मला सगळं खरंच ओशायला सारखं वाटलं. पण ह्या ज्या गमती जमती असतात खरंच जीवनात खूप आनंद देतात. जरी त्यावेळेची जरी चुकी असेल, चुकी म्हणण्यापेक्षा आपण जाणून बुजून केलेली ती चूक असते, ही जाणून बुजून केलेली चूक नाही आहे. तर ते अशा जीवनात गमती होत असतात ते आहेच. जे लहानपणी जे स्ट्रगल केलं आहे मी, म्हणजे मीच केलं नाही, माझ्यासारख्या तेव्हाच्या काय सर्वांनीच ते स्ट्रगल केलं आहे. तर हे स्ट्रगल कुठेतरी लोकांना माधुरी मानवटकर माहित आहे, माधुरी मानवटकरचं मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माहित आहे, पण माधुरी मानवटकरनी शेतात काम केलेलं आहे, घरी एवढं काबाड कष्ट केलं आहे, कोणाला माहिती नाही. आणि माहीत करून देण्याची गरज असं म्हणून नाही आहे, पण तुम्ही हे सगळं करून पण तुम्ही सगळं काय अचीव करू शकता असं मला म्हणायचं आहे. तर असं आताच्या मुलांना सगळ्या ट्युशन्स असतात, आई सगळं वेळेवर खायला देते, सगळं करते, तरी सगळे काही टॉपर होतात का?
1: नाही.
0: माझ्याकडे पण बरेचदा म्हणजे महिन्यातून 1-2 पेरेंट्स येत असतात की आम्हाला पण तुमच्यासारखं डॉक्टर बनवायचं आहे आमच्या पाल्याला. तर मी म्हणते जर त्याची खरंच इच्छा असेल तरच डॉक्टर बनवा, नाहीतर बनवू नका. तर मी त्यांना उदाहरण देते, विसापूरमध्ये राहणारा मुलगा सगळं करणारा तोच जर आयएएस परीक्षा पास होत असेल, तर आम्ही जर आमच्या मुलांना एवढी फॅसिलिटी देतो तर त्यांनी तर नक्कीच व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला फॅसिलिटी असल्या म्हणजे तुम्ही समोर जाता असं समीकरण नाही आहे. तर हे याच्यातून ते दर्शवायचं होतं म्हणून ते लिहिलं बालपण.

0: नक्कीच. खरंच या पुस्तकात विविध पैलू आपले दिसलेत. यात एक पुरणपोळी हा देखील एक खूप छान असा एक
1: पुरणपोळी किंवा पोळी सुटण्या मागे काय झालं, त्या दिवशी बाई कामाला नव्हती आली आणि मला पोळ्या करायला लागल्या. इन्मीन 6 पोळ्या काय असेल, आपण पोळ्यासाठी जे करायचं करा ते करावंच लागतं आपल्याला. मला पीठ मळणे हा प्रकार मुळीच आवडत नाही. त्या दिवशी मी सरांना म्हणत नव्हते की तुम्ही थोडस पीठ मळून द्या, पण सर हो हो हो म्हणेपर्यंत माझ्या पोळ्या बनवून पण झाल्या. पण एकटीच घरी असल्यामुळे डोक्यात विचार चक्र सुरू होतं. मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझा वर्गमित्र होता प्रवीण शिंगाडे, त्याच्या घरी मी कधी कधी जायची, तर त्याच्या आईच्या हातच्या पोळ्या, चपाती पोळ्या रोटी जे काही असेल ते आताही तोंडावर त्याची चव रेंगाळते आहे, असं वाटतं की तोंडात घेतल्यावर अशी विरघळून जायची. तर मी त्या काकूंना पोळी बनवताना स्वतः पाहिलं. प्रत्येक वेळ पोळी बनवताना त्यांनी मला जेवायचा आग्रह केला की मी थांबायचीच पूर्ण हे प्रोसेस होईपर्यंत, कारण इतके तलम पोळी कशी बनवू शकते. तर त्यांची प्रोसेस पाहिली आणि अजूनही माझ्या तोंडामध्ये ते पोळ्यांची चव रेंगाळते आहे. मी जन्मभर ती पोळ्याची चव विसरणार नाही. तर त्याच्यापासून ते पोळी आली आणि असंच सर्वजण म्हणायचे की तू पुरणपोळी खूप छान बनवते, कारण मी पुरणपोळी बनवली कोणी नवखा जरी आला तरी ती पण लाटू शकते.
0: अच्छा.
1: आणि कितीही पातळ, तुमच्या साध्या पोळीपेक्षा पण पातळ लाटू शकते. तर असंच होळी होती, पुरणपोळ्या बनवायचा बेत केला होता. मग आता घरी तर आम्ही इनमिन दोन लोकांसाठी कसं करणार, आपली चव दुसऱ्यांना माहीत झालीच पाहिजे. माझ्याकडे काही लेडी कन्सल्टंट येतात, त्यांना बोलवलं, त्यांना खायला दिली. नंतर माझी HR आहे किंवा अजून अशा काही लोकांना, 5-6 लोकांना बोलवून त्यांना पटापट पोळ्या बनवून दिल्या आणि सर्वांना इतकी आवडली ती पुरणपोळी. मग त्यांनी रेसिपी विचारणं सुरू केलं. मग म्हटलं चला यांना सांगतो आपण सगळ्यांना सांगावी ही रेसिपी. तर त्यानिमित्ताने ते लिहून झालं.
0: अच्छा. आपल्या या स्पर्श अंतर्मनाच्या मध्ये एक स्वयंपाक सुंदर कला आणि आठवणींचा ठेवा असा देखील एक लेख आहे, काय सांगाल या संदर्भात?
1: स्वयंपाक करायला आणि लोकांना खाऊ घालायला खूप आवडतं, पण आता या धावपळीच्या माझ्या व्यस्त याच्यामध्ये आता पॉसिबल होत नाही. पण जेव्हा केव्हा करते, सर म्हणतात तुझ्या हातचा चांगला होतो. कशाला, जर एखाद्या दिवशी बाई आली नाही आणि मी पोळी बनवली तर आई नक्की म्हणते की आज बाईनी पोळी बनवली, नक्की तू बनवली असेल. तर असं प्रत्येकीच्या हाताला जे चव म्हणतो ते, तर प्रत्येकाची चव वेगळी असते. सर्वांना सारखंच मटेरियल द्या, तुम्ही साधा चिवडा बनवायचा घ्या, सगळ्यांना सारखं साहित्य तुम्ही, तरी पण प्रत्येकीची चव ही वेगळी असते. आणि ते स्वयंपाक करताना आपण जी जी स्त्री आहे स्वयंपाक करणारी, तिने जीव ओतून मनापासून स्वयंपाक बनवलेला पाहिजे. तिच्या मनात अशी भावना पाहिजे की हे जे मी अन्न देईल दुसऱ्याला तर त्याचं मन तृप्त झालं पाहिजे. त्या भावनेने जर आपण स्वयंपाक बनवला तर नक्की चांगला होईल आणि त्यासाठी आपण मेहनत पण घ्यायला पाहिजे. तुम्हाला सांगते, जेव्हा माझं लग्न झालं होतं, माझ्या घरी पाहुणे आले होते, माझी नणं त्यांची मुलं वगैरे वगैरे, आणि इतक्या लोकांचे पोहे बनवायची मला सवय नव्हती. आणि काय झालं, मी पोहे ते पाणी टाकलं, त्याच्यात किती टाकायचं याचा अंदाज आला नाही मला, आणि मी ते पोहे बनवले. पोहे बनले, मी नेऊन दिले. माझ्या नंदिनी मला म्हटलं की हे पोहे आहे की भात आहे समजत नाही. तर तेव्हा मला फार वाईट वाटलं, पण आपण तेव्हा नवीन नवीन लग्न झालं. तसं दुसरा एक पोह्याची आठवण आहे माझ्याकडे, मला वाटतं MBBSला असेल, माझ्या मैत्रिणी माझ्याकडे आल्या होत्या. मला वाटलं आता मैत्रिणी आल्या मस्त छान पोहे बनवणार, म्हणून मी त्याच्यात भरपूर तेल टाकलं, भरपूर शेंगदाणे टाकले आणि पोहे बनवले. चव चांगली झाली, पण जसं आपल्या तर्रीच्या ह्याच्यामध्ये जसं तेल वाहते तसं तेल वाहत होतं. तर मग त्याच्यानुसार म्हणजे त्याच्यानंतर मला कळलं की प्रत्येक गोष्ट ही अप्रोप्रिएट असायला पाहिजे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे तेल जास्त असून सुद्धा चालत नाही, शेंगदाणे जास्त असून सुद्धा चालत नाही, खूप पोहे असून सुद्धा जास्त चालत नाही. पोह्याचं प्रमाण, शेंगदाण्याचं प्रमाण, तेलाचं प्रमाण हे सगळं कोणत्याही गोष्टीसाठी अप्रोप्रिएट असलं पाहिजे. आता हे अप्रोप्रिएट कुठून येणार? अप्रोप्रिएटसाठी त्याचा अनुभवाची शिदोरी लागते. त्यासाठी एकदा दुसऱ्यांदा होत नाही. आणि आता जसं मेजरमेंट करून जे आपल्याला युट्यूबवर किंवा याच्यावर भेटते तसं तसं नसायचं. फोन करायचा आईला हे कसं बनवायचं, मग आई फोनवर सांगणार. कधी सुरुवातीला तर मी पत्र पाठवायची, नंतर फोन करून विचारायचं किंवा एखाद्या मैत्रिणीला विचारायचं. नंतर मी कमलाताई ओगलेचं पुस्तक विकत घेतलं.
0: अच्छा.
1: हा, त्यांच्या पुस्तकातून मी बरेचसे पदार्थ शिकले. हे पुरणपोळी मी त्यांच्याकडनं शिकले.
0: अच्छा.
1: तर असे पदार्थ शिकत शिकत रोज रोज करत करत मी माझ्या याच्यामध्ये सुधारणा झाली. नवीन नवीन लग्न झालं होतं, मस्त छान छान करायची म्हणजे इच्छा होती, खुशी वाटत होती. आपण काहीतरी चांगलं बनवतो, म्हणजे एखादी डिश बनवली तर छान सजवायची. तेव्हा मी 6 महिने रिकामी होती, मला जॉब नव्हता MSCNT झाल्यानंतर. मग सरांना मी असे छान टिफिन बनवून सजवून द्यायची, तर सरांनी 1 महिना वगैरे माझ्या हातचं मस्त खाल्लं आणि 1 महिन्यानंतर मला जवळ बसवलं आणि म्हणाले तुझा जो प्रयोग आहे तो आता थोडासा थांबव, कारण एवढं चांगलं करून माझं वजन वाढायला लागलं आहे. तर त्याच्यामुळे मग मी

0: त्याच्यानंतर मग कमी तेलाचे असे वगैरे पदार्थ शिकायला लागले आणि मला स्वयंपाकाची लहानपणापासूनच आवड आहे. अक्षरशः मी भांडून भांडून शिकले स्वयंपाक करायचं, तर मला आवडतं. आणि माझ्या हातचं नॉनव्हेज सगळ्यांना आवडते, माझ्या हातची भाकरी सगळ्यांना आवडते, माझ्याच पुरणपोळी सगळ्यांना आवडते आणि बरेचसे डिशेस आहेत. स्वयंपाक तर रेग्युलर स्वयंपाक तर सगळं चांगला करताच येतो, पण हे सगळं काही स्पेशालिटी आहे.
1: म्हणजे आपण एक उत्तम डॉक्टर तर आहातच आणि उत्तम गृहिणी देखील आहात, स्वयंपाक देखील अतिशय उत्तम पद्धतीने करतात.
0: कोणती एक क्वालिटी उत्तम होऊ शकत नाही. म्हणजे मी फक्त मी सर्जरी चांगली करते तर कारण माझं बाकीच्या याच्यात टापटीपणा असायला पाहिजे, माझ्या सर्जरीमध्ये पण टापटीपणा असायला पाहिजे. जर मी घरात टापटीप नसेल आणि फक्त सर्जरीमध्येच टापटीपणा करतो असं होऊ शकत नाही. या सवयी आपल्याला इम्बाईब करावं लागतात, अंगीकार करावं लागतात, तरच त्या बाहेर उतरतात. माझ्या सर्जरीमध्ये जर थोडस काही थोडं झालं तरी मला आवडत नाही. मला आठवतं मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते, हर्नियाची सर्जरी सुरू होती आणि मी तल्लीनतेने आपली सर्जरी करत होते आणि मागून माझे गाईड, माझे मेंटर माझ्या मागे कधी येऊन उभे राहिले मला माहितीही नाही. आणि हर्निया जसं संपायला आलं, आता मी शेवटी स्टिचेस मारणार, फक्त एकच शब्द ऐकू आला सुरेख.
1: अच्छा.
0: आणि ते माझ्या सरांचं होतं. ही जी पावती जी मला मिळाली त्या पावतीने अजून मला हुरूप आला आणि अजूनही आजही मी टाके मारताना मला मेठी सरांची आठवण येते, मला राज गजे सरांची आठवण येते. आजही सर्जरी करताना असा एकही दिवस जात नाही की मी त्यांना त्यांची आठवण निघत असेल कोणत्याही क्षणी. ते प्रत्येक गोष्ट माझ्या डोळ्यात आणि मनात अजूनही अशी स्पष्ट उभी आहे.
1: अगदी. आणि खरंच हा अनमोल ठेवा म्हणूया.
0: नक्कीच.
1: विविध विषय यात पुस्तकात आपण लिहिलेले आहेत आणि खरंच विषय घ्यावा कोणता हा बराच प्रश्न पडतो. यात मला अजून एक आवडेल की आपल्याला संगीताची देखील आवड आहे आणि त्याच अनुषंगाने जसं आपण लता मंगेशकरांवर देखील छान लेख लिहिलेला आहे आणि संगीत आणि त्याची जादू हे देखील लिहिलेलं आहे, काय सांगाल? आपली जी संगीताची आवड आहे त्या संदर्भात काय वाटतं?
0: संगीताची आवड तर लहानपणापासूनच होती. लहानपणी कुठल्याही म्हणजे स्वागतगीत असो किंवा शाळेतले कुठलेही प्रोग्राम असो, गाणं तर असायचंच, छोटे छोटे नाच पण असायचे. नंतर कुठल्या कॉम्पिटिशन असल्या त्याच्यात गाणं म्हणायचं. नंतर मला असं वाटलं की जेव्हा मुलगी माझी सातवीत होती, तिनेच मला म्हटलं, मम्मी तुला गाता येतं तर तू काय चांगलं का नाही शिकत? म्हणून त्याच्यासाठी मग दुधलकर मॅडमकडे मी क्लास लावला आणि गेले 4-5 वर्ष. पण आता कामाच्या व्यस्ततेमुळे ते पॉसिबल होत नाही. पण जेव्हा केव्हा असं गाणं म्हणावसाठी तशी तर गुणगुणत असतेच, ऑपरेशन करताना पण गुणगुणत असते. आणि एकदा असंच ऑपरेशन करत होते आणि मी गुणगुणत होते. तर ऑपरेशन झाल्यानंतर मी म्हटलं झालं, छान झालं तुमचं ऑपरेशन, पेशंटला म्हटलं. पेशंट म्हणाली नक्कीच झालं असणार कारण तुम्ही गुणगुणत होते, कारण कोणी स्ट्रेस मध्ये असल्यावर तर गुणगुणणार नाही. मग मला एक कल्पना सुचली, मी विचार करतो, त्या पेशंटने मला म्हटल्यानंतर मी विचार करत होते असं रागात असावा माणसाने आणि गुणगुणावं असं कधी होतं का? पण नाही होत, कधीच नाही होत. गुणगुणण्यासाठी आपले विचार शांत असायला पाहिजे, आपलं मन प्रसन्न असायला पाहिजे. तसेच एकदा ऑपरेशन सुरू होतं आणि तलत महमूदचं गाणं लागलं होतं रेडिओवर. माझी सवयच आहे, ओटीत गेलं की पहिले रेडिओ सुरू करायचा. गाडीमध्ये पण मला USB लावलेलं आवडत नाही, मी रेडिओच ऐकत असतं. तलत महमूदचं गाणं सुरू होतं आणि पेशंटला आम्ही स्पायनल अनेस्थेशिया म्हणजे कमरेचा अनेस्थेशिया दिला होता आणि मला ना एक पुरुषाचा आवाज आला गाणं गुणगुणण्याचा. मला वाटलं सर गुणगुणत असतील, सर तर खूप रेअरली गुणगुणतात, पण गुणगुणत त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या तोंडाची हालचाल सुरूच नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की माझा जो पेशंट आहे तो गुणगुणतो आहे. मी त्याला विचारलं तुम्हाला गाणं आवडतं, तर तो म्हणाला हो मॅडम, आपलं लाईफच गेलं गाण्याच्या याच्यामध्ये. म्हणजे इतके चांगले सिंगर होते, इतके चांगले गाणे म्हणायचे, आयुष्याच्या प्रत्येक पैलूसाठी आपले इतके चांगले गाणे आहेत. ऑपरेशन संपेपर्यंत आम्ही गाण्याच्या गप्पा करत बसलो.
1: हे सगळं सुचतं आपल्याला, वेळ फार कमी, एक छान पुस्तक लिहिलेलं, कसं सुचतं आपल्याला?
0: अशा काही काही गोष्टी ज्या असतात असं म्हणजे मनात रुंजी घालत असतात. मग असं वाटतं की त्याच्यात काहीतरी आहे, ह्या टॉपिकमध्ये काहीतरी आहे. किंवा समजा सर कोविडमध्ये जे आपण TV वर मी जे बातम्या ऐकायची किंवा काही पाहायची ते माझ्या डोक्यात असं खेळत राहायचं. नुसतं असं मला अस्वस्थ करत, जेव्हा मला एखादा टॉपिक अस्वस्थ करतो किंवा माझ्या हृदयाला भिडतो किंवा मला माझी झोप उडवते, जोपर्यंत शब्दात उतरवत नाही तोपर्यंत मला शांत बसत नाही, कुठलाही टॉपिक असो. जसं एखाद्या वेळेस मी रस्त्यात कुणाला भेटली आणि ती जरी भेट जरी माझ्या मनात रुंजी घालत असली तरी त्याबद्दल मला लिहायची इच्छा होते. जेव्हा लिहिते तेव्हाच. मग मी ह्याचीच उपमा एका याच्यासाठी दिली होती. जसं बाळंतिणीला तिचं बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर तिला जे हायसं वाटते तसं माझ्या लेखणीतून उतरल्यावर जे वाटतं तसं अगदी तसं मला वाटतं. असे बरेचसे टॉपिक आहेत, खूप लिहू शकतो, पण बऱ्याचदा असं होते की त्याची तीव्रता कमी होऊन जाते. कधी कधी असं वाटतं की नाही, आपण लिहिल्यामुळे कोणाला कोणी दुखावणार तर नाही, तर असे विषय सहसा मी टाळते. पण माझं असं असतं, तो म्हणजे जोपर्यंत पेन

0: उत्तरपत्नी जर माझा आज टॉपिक जर माझ्या हृदयाला भिडला किंवा मला जर माझ्या मेंदूला जर त्यांनी उत्तेजित केलं तर मी रात्र माझी त्याची तळमळण्यात जाते. दुसरा दिवस माझं दिवसभर काम तर सुरू असते हाताने, पण डोक्यात तेच विचार असतात. मग तिसऱ्या दिवशी चौथे जोपर्यंत माझा लेख लिहून होत नाही तोपर्यंत माझं ते विचारचक्र थांबत नाही.
1: खरंच खूप छान पद्धतीने हे पुस्तक आपलं प्रकाशित झालेलं. मॅडम, मग आपण एक उल्लेख केला की कविता देखील आपण लिहित.
0: गद्य लेखनाच्या आधी मी पद्य लेखन शिकले खरं म्हणजे असं चारोळी म्हणा, चारोळींची किंवा असं मनाला जर विषण्ण वाटलं, एकाकी वाटलं तर मी ते काही अशा कविता लिहून काढल्यात. तर त्या कविता आता त्या दिवशी मी माझं सामान व्यवस्थित लावता नसताना माझी पूर्णच्या पूर्ण डायरी भेटली. माझ्या कॉलेजपासून तर माझ्या लग्नानंतर माझी म्हणजे आतापर्यंत 4-5 वर्षापर्यंतच्या त्याच्यात असेल सेक तरी कविता असतील. तर मला असं वाटतं त्याला अजून मूर्त स्वरूप देण्यात काही हरकत नाही असं वाटतं. तर मला ते दिसली तर ते माझं उत्स्फूर्त आहे तेव्हाच्या काहीच, कदाचित आताच्या जीवनाशी असंबंध असेल पण ते माझं जे आहे ते खरं आहे, जे आहे ते माझं स्वतःच आहे.
1: अगदी अगदी, खरंच खूप छान पैलू आपण आपल्या श्रोत्यांसमोर वेगवेगळे आणलेले. जसं आपण म्हणालात मग अशी की संगीताची आवड आपल्याला आहे, तर आपल्या श्रोत्यांना कार्यक्रमाच्या सरतेशेवटी एक छान

0: वा क्या बात आहे, खरंच खूप छान म्हटलं. इथे कुठे थांबू नये असंच वाटतंय, छान अशा गप्पा सुरूच राहावे वाटतंय, पण कुठेतरी वेळेची मर्यादा आहे त्यामुळे इथे थांबावं लागत आहे. तर मॅडम, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि छान गप्पा मारल्या, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम.
1: मी सुद्धा आकाशवाणीचे धन्यवाद मानते.
0: तर मॅडम, पुढील लेखनासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून निरोप घेते आहे. तर श्रोते हो, परत आपण भेटणार आहोतच पुढील विविध या कार्यक्रमात. नमस्कार.
2: विविध या कार्यक्रमात डॉक्टर ते लेखिका याविषयी डॉक्टर माधुरी मानवटकर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 11:30 झाली आहेत. माझी आवड या कार्यक्रमात रीमा चोपडे यांचे विचार आणि आवडीची गाणं ऐकूया.
3: नमस्कार, मी रीमा चोपडे, चंद्रपूर आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांचे आपली आवडच्या सुंदर संगीत मैफिलीत मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम मी आभारी आहे चंद्रपूर आकाशवाणीची की त्यांनी मला हा संगीतमय संवाद आपल्याशी साधण्याची संधी दिली. मला खात्री आहे आजचा हा प्रवास स्वरांचा, तालांचा, भावनांचा आणि आठवणींना उजाळा देणारा असेल. चला तर मग सर्व चिंता विसरून गीत संगीताच्या जादुई दुनियेत रमून जाऊया. संगीत म्हणजे मनाला स्पर्श करणारी जादू आहे, जी शब्दांशिवाय संवाद साधते. मनाला मिळणारी एक सुंदर अनुभूती आहे आणि रेडिओ त्या सुरेल भावनांना घरात पोचविणारा सुंदर दुवा आहे. आजच्या मैफिलीत मी घेऊन येत आहे काही गाणी जी मनाला स्पर्श करेल, आठवणी जागवेल आणि मन उत्साहाने भरून टाकेल.

दैनंदिन आयुष्याच्या गडबडीतून काही क्षण बाजूला ठेवूया आणि या सुरांच्या आनंद यात्रेला सुरुवात करूया. रसिको, दिल हा एक छोटासा शब्द आहे, पण त्यात अथांग भावना समावलेल्या असतात. प्रेम, आनंद, दुःख, आठवणी, स्वप्न, हे सगळे छोट्याशा दिलमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. कधी कधी मनातील भाव शब्दात व्यक्त करणं कठीण असतं, पण संगीत अशा वेळी त्या भावनांची अभिव्यक्ती होतं व त्या भावनांना सूर देतं. ऐकूया एक गाणे जे दिल आणि संगीतची उत्तम सांगड घालतं.

श्रोते हो, संगीत हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. चित्रपटांनी संगीत हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविलं. शब्दकोशातील एकही शब्द असा नसेल ज्यावर गीत नाही. असेच एक सृष्टीतील आकर्षण आहे, अनेक कवींच्या प्रेरणाचा स्रोत आहे, तो म्हणजे चंद्र. चंद्र शांत, शीतल, सुंदर, मनाला मोहून टाकणारा, रात्रीच्या काळोखात शुभ्र प्रकाशाची झालर लावणारा निसर्गाचा एक चमत्कारच आहे. काळोखातील रात्र, हवेत मंद गारवा, चंद्राचा प्रकाश वातावरणात एक वेगळीच

श्रोते हो, सृष्टीतील अजून एक अद्भुत आश्चर्य म्हणजे आकाश. अपरंपार, अथांग, अमर्याद. ते कधी निळाशार शांतता घेऊन असतं, तर कधी इंद्रधनुष्यांनी सजलेलं असतं, तर कधी ढगांनी भरलेलं असतं, तर कधी सूर्याच्या सोनेरी छटांनी नटलेलं असतं. आकाश हे पक्ष्यांना दिशा देणारं, कवीच्या शब्दांना प्रेरणा देणारं आणि स्वप्नांना वाट दाखविणारं आहे. आज आपणही अमर्याद आकाशासोबत भावनांच्या आणि कल्पनेच्या विश्वात प्रवास करूया, निळा निळा आकाशाखाली.

रसिक हो, आपले डोळे देवाने दिलेली अद्भुत देणगी आहे. ते कधी स्वप्नांनी भरलेले असतात तर कधी दुःखात ओलावतात, तर आनंदाच्या प्रसंगी चकाकत असतात, तर कधी प्रेमाने बोलतात. डोळे शब्दांशिवाय हजार भावना व्यक्त करतात, मनातील प्रत्येक गोष्ट सांगून जातात. म्हणतात डोळे मनाचे आरसे असतात, अगदी खरं आहे. चेहऱ्यावरील भाव कधी कधी मनातले दडवून ठेवतात, पण डोळे कधीच खोटं बोलत नाही. आईच्या डोळ्यात वात्सल्य असतं, सख्यांच्या डोळ्यात विश्वास असतो, आणि प्रेमाच्या डोळ्यात एक अबोल देखणं गीत असतं. आज आपण एक असे गाणे ऐकणार आहोत जे डोळ्यांच्या मोहक भाषेला, मनातील भावविश्वाला व्यक्त करतं.

मंडळी, काही गाणी अशी असतात जी मनाला थेट स्पर्श करतात, कारण त्यातील शब्दांमध्ये एक खास व्यक्ती दडलेली असते आणि ती खास जवळची व्यक्ती असते तू. एक छोटा शब्द पण त्यात आपले अख्खं विश्व समावलेलं असतं. तू म्हणजे आठवण, तू म्हणजे मनात अलगत उमलणारे स्वप्न, तू म्हणजे प्रेरणा, तू म्हणजे कधी मनाचा आधार, तू म्हणजे कधी प्रेम. आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात, भावनांच्या सागरात एक तू कायम वास्तव्य करतो. आता आपल्या भेटीला येत आहे तू या सुंदर भावनेवर आधारित एक गीत, जे प्रत्येकाला एका खास व्यक्तीची आठवण करून देईल.

श्रोते हो, संध्याकाळ दिवे लागण्याची ती कातर वेळ, मनात एक हुरहुर वाटणारी ओढ आणि मन अशा वेळी उदास असतं. अशा वेळी ना दिवस असतो ना रात्र असते. आकाशावर सुंदर मावळतीची सोनेरी किरणे असतात आणि इकडे हळूहळू चंद्र निघत असतो, पण मनात एक एकटेपणा जाणवितो. तो एकटेपणा दूर करण्यासाठी ऐका पुढील बहारदार गीत, कभी श्याम ढले तू मेरे दिल में आ जाना.

श्रोते हो, संगीताचा हा सुरेल प्रवास इथेच थांबवूया, कारण हर सफर का एक अंत होता है, हर कहानी का एक मोड होता है। आज जुदा हो रहे हम, पर दिल में हमेशा प्यार रहेगा। रसिक हो, निरोप घेणं नेहमीच अवघड असतं, त्यात ताटातुटीचं दुःख, पण नव्या उमेदीने उत्साहाने परत भेटण्याची आशा असते। वेगवेगळ्या भाषेत निरोप घेण्यासाठी अगणित शब्द आहे, अशीच एक साखरेसारखी गोड भाषा आहे रशियन, आणि विशेष म्हणजे मराठी प्रमाणेच रशियन भाषेतही साखरेला साखर हाच शब्द आहे। तर साखरेसारख्या गोड भाषेत मी तुमचा निरोप घेते। दसविदानिया।

माझी आवड या कार्यक्रमात रीमा चोपडे यांचे विचार आणि त्यांच्या आवडीची गीतं आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग.

आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: पाऊस आला.
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे जकास.
0: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू का आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: एक पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटत आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
0: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर, अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
1: अग त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याच काय.
0: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
1: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून देणारा हा पाऊस चीज क्या
0: है. आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
1: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
0: अरे रोहित, ट्रॅक चोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
1: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
1: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
0: श्रावणात
1: घन निळा,
0: घन घन माला नभी दाटल्या.
1: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरहगीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना.
0: काय?
1: हवामान खात्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीच आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल, या गोष्टी

0: वरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं

0: विनायका.
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे, आता काय.
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू, तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय,
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय.
1: मी असं अजिबात म्हटलं नाही, नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं, हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित.
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर.
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का.
1: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आठवतोय का? आठवतो योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणाल होत?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा.

0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल, जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
1: अरे
0: मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हां, आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा, जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दारं खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी खोदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय, मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
1: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
0: अरे पण ज्यांना खायचंय त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
1: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
0: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ ते उठ.
1: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
0: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला, मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
1: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
0: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस, घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल, मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
0: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही, ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
1: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
0: माहिती माहिती माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागला, प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
1: बरं, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ, पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरच खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
0: रेवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का, या पदार्थात काय त्या पदार्थात काय. मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
1: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
0: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
1: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स,
0: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
1: काय रे.
0: एनिवे रेवा, तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
1: अरे रेवा एवढीशी होती, आणि वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न, मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
0: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
1: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा, वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई,
0: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थांना.
2: अरे ए सुखदा, तू आम्हाला डीमॉर

0: काहीच करू नकोस हा.
1: मग काय,
0: आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
2: हो का,
0: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
2: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत नाही बुवा.
0: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
2: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
0: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
2: वा वा, गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
2: अरे
1: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात.
0: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
2: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याव तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
1: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल.
1: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
2: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
0: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
2: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
1: तशीच शरीरा मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरंय ना?
2: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
2: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
1: पुन्हा एकदा दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
2: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
2: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
1: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
2: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे.
1: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा,
2: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीन स्मार्ट झालायस नाही का?
1: असेल असेल.
0: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे, आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शा डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणीसुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असे. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक

0: लोक म्हणजे 30-35 तरी लोकांचा
1: सहज सहज रिदम साइड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-40 स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी वेळेला तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे वादक
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडे एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा, म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.
0: तर ते
1: मैं

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गाणी गायलेली आहे.
0: हो तर म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं.

0: बुवांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे, किंवा अनंत अंत नको पाहू माणिकबाईंचं,
1: तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फार सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना, ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध हे फारच छान होते, कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या, आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट, तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-46 सिनेमा आहे तो प्रभातचा, आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं, बरं का? तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयो पातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठे पण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली, तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बरं.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला ते इतकं
0: माणसं वेगळीच होती
1: ना. हो ना.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि नीळकंठ बुवा अभ्यंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत
1: दिलेलं,
0: नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवत आहे तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद. ते शिलेदार कंपनीनी काही कारणी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी, अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक. त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये त्या आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्या ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळचा चोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत. आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आले.

0: इट्स कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं. अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषानी हाच शब्द बरोबर आहे शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती. परंतु तरीसुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत. रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अट्टीतट्टीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे. म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे. म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाही आहे, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असती,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्या वेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते. तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशतः माझ्याकडे आलेला आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरूंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी

0: ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: गुरवे नमः. धन्यवाद.
0: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण यूट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा 1 वाजता.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

பாம்பை. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला. येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी

आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारी ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी

0: आव्हान ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेईच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असा पराभव करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: And Mrs. 55.

0: हम विविध भारती से बोल रहे हैं। ये है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सखी सहेली। बस थोड़ी ही देर में
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातील पद पुरस्कारांचं वितरण। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन। आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मावटी पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं 31 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरा जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली। राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली। विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली। या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली। महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल।

आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दरे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लॉ पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनलं आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जून पर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून

ठळबातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळलीत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतः तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो, कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवी ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे.

जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो ते मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, विवन शाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दारं उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
3: अंजली अनिल जक्कनवार
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं मी म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात, वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
6: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
7: पाणी वाचा रे, इंधन वाचा रे, पाणी वाचा रे, इंधन वाचा रे.
6: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
7: पाणी वाचा रे, इंधन वाचा रे,
6: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं

संध्याकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सन 2023 आणि 24 चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर. 1 जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण समारंभ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि येत्या काही तासात विदर्भातील बहुतांश भागात वादळी पर्जन्यमानाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वाघ मानव संघर्षाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. तेंदूपत्ता, मोहफूल आणि इतर वन उत्पादनांच्या संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर वारंवार वाघांचे हल्ले होत असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेत लक्षवेधीद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. ज्या कुटुंबातील कर्ता सदस्य वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडतो त्या कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं. 25 लाख रुपयांची मदत मिळाली तरी मृत व्यक्ती परत येत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. या प्रश्नाकडे केवळ वन्यजीव संवर्धनाचा विषय म्हणून न पाहता मानवी जीवन, रोजगार आणि पुनर्वसनाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवला असून वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचंही सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियमन तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयकाला विधान परिषदेने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
0: राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. 2023 सरकारनं या कृती दलाची स्थापना केली होती आणि यामार्फत गेल्या वर्षी 2,25,00,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले होते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी तसंच कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सन 2023 आणि 24 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक 1 जुलै रोजी मुंबई इथं गौरवशाली सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सन 2023 आणि 24 साठी एकूण 189 पुरस्कार थीमचा गौरव करण्यात येणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी

मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन राष्ट्रपतींनी सन्मान केला. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाणार आहे. नागपुरात आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांनी कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात एल्गार मोर्चा काढला. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या मोर्चात संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारकडे बाईक टॅक्सी सेवांबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. राज्यात बाईक टॅक्सी सेवांसंदर्भात लागू असलेल्या नियमांचं पालन न करता काही कंपन्या प्रवासी वाहतूक सेवा चालवत असल्याचा आरोप संघटनेनं केला. यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूक व्यवसायांवर प्रति

अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारकडे बाईक टॅक्सी सेवांबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. राज्यात बाईक टॅक्सी सेवांसंदर्भात लागू असलेल्या नियमांचं पालन न करता काही कंपन्या प्रवासी वाहतूक सेवा चालवत असल्याचा आरोप संघटनेनं केला. यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. मोर्चानंतर संघटनेच्या शिष्टमंडळानं प्रशासनामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करून कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करून न्याय्य हक्क द्यावा आणि समाजावरील अन्याय थांबवावा या मागणीसाठी वाशिममध्ये मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातीचं वर्गीकरण करावं अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुन्ह्यांचा तपास अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीनं शक्य व्हावा, तपासातील अनावश्यक मानवी हस्तक्षेप टाळता यावे, तसंच खटला कायद्याच्या कसोटीवर टिकेल इतपत भक्कम स्वरूपात मांडता यावा या दृष्टीनं राज्य सरकारच्या मार्व्हल या विशेष उद्देश संस्थेच्या वतीनं एआय इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला 2 पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर करणार असून अनुभव लक्षात घेऊन त्याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्व्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यासंदर्भात माहिती दिली. हा प्रकल्प ज्या पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे त्या जिल्ह्यांची निवड पोलीस महासंचालक कार्यालयाकडून होणार असल्याचं पोद्दार यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वनामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण संचालनालयानं केलं आहे. ऑनलाईन अर्जासाठी नॅशनल अवॉर्ड्स टू टीचर्स डॉट एज्युकेशन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आषाढी वारीकरता पंढरपूरला जाण्यासाठी शेगावहून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोला जिल्ह्यातल्या डाबखी इथं पोहोचली. दिवसभर शहर परिक्रमेनंतर दुपारी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. या दिंडीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. नागपुरात आज आकाशात काळ्या मेघांनी गर्दी केली असून येत्या काही तासात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि भंडारा या सर्व ठिकाणी आगामी काही तासात पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस 14 दिवसांच्या विलंबानंतर सक्रिय झाला असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा राज्यातील अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सन 2023 आणि 2024 ते राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर. 1 जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण समारंभ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्काराचं वितरण आणि येत्या काही तासात विदर्भातील बहुतांश भागात वादळी पर्जन्यमानाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार.

0: जाणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी तर माजी न्यायमूर्ती केटी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजे, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या

0: नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत अटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% / 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% / 3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तुत आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ऍप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2र्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेख आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि

0: कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथं वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहिपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील केडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता घरभाडे भत्ता वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे रवींद्र फाटक अनिकेत तटकरे दुष्यंत चतुर्वेदी विक्रम काकडे अरुण लखानी बसवराज पाटील प्रवीण पोटे अमरनाथ राजूरकर राजेंद्र राऊत धैर्यशील

0: आजम, गोकुळ गीते, डॉक्टर राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.
5: अरे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन
5: वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
5: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे, फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
6: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आता.

103 मेगाहर्ट्ज FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज भारतीय सौर एक आषाढ शके 1948 अर्थात मंगळवार दिनांक 23 जून 2026. आजच्या कार्यक्रमात मी बंडू गौरीसह आपलं स्वागत करतो.
1: तर बंडू, आपण आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगूया.
0: आता रूपरेषेचा विषय आता काढलाच आहे, तर आपण नक्कीच आपल्या कार्यक्रमात काय ऐकवणार आहोत तर सांगूया. तर श्रोतेहो, आज आपल्या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत सेंद्रिय उसाच्या शेतीसोबत रवंतीचा पूरक व्यवसाय करणारे प्रगतीशील शेतकरी नरेंद्र कांबळी, राहणार तळोदी यांची मुलाखत
1: आणि सोबतच हवामान अंदाज.
2: अरे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गो से कैसे फसल लेना आती थी, शुद्धता चाहती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
3: परम तो सभी डाले
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे.
3: सच
2: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहा है, रूप में बात नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जल्दी खेती शुरू करूंगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: गौरी, मला आता एक प्रश्न पडलेला आहे की हा जो उन्हाळा आहे, हा उन्हाळा तू कसा घालवला?
1: एक तर आपल्या चंद्रपूरला भयानक चटके देणारा उन्हाळा होता यावर्षीचा, बरोबर आहे की नाही? तापमान अगदी 47 डिग्री पर्यंत गेलेलं होतं, आणि जेव्हा या झळा उन्हाच्या सुरू असतात तेव्हा पोटात काहीतरी गार गार हवं असतं. मग अशा वेळेस आपण ऊसाचा रस पितो, लिंबाचा रस पितो, ताक पितो, आंब्याचं पण, या सर्व गोष्टींनी शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करतो, हो की नाही?
0: नाही, मला असं वाटलं की तू आईस्क्रीम वगैरे वगैरे असं नाव घेशील असं मला वाटलं, पण तू वेगळंच काहीतरी सांगितलं.
1: अरे नाही रे, मी ऐकी नाही, थोडीशी निसर्गाच्या सानिध्यात राहणारी, निसर्गाने जे दिलेलं आहे त्याच्यावर आनंद मांडणारी आहे, बरं का?
0: हा, आणि सर्वात महत्वाचं जसं आता तू बोलली त्याच्यावरनं आपल्याला जे निसर्गातनं मिळतं, जसं आंबा असेल किंवा जसं आता तू नाव घेतलं ऊसाचं, खरं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊसाचा रस हा खूपच आरोग्यदायी आहे.
1: आणि उन्हामुळे शरीरातून घाम गेल्यामुळे आपल्या शरीरातील जी साखर कमी होते की नाही, ही ऊसाच्या रसामुळे वाढते आणि आपल्याला तरतरी येते. हा अनुभव तर तू घेतला नसशील.
0: म्हणजे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऊसाची लागवड करणारी शेतकरी जी आहेत ती फार कमी आहेत. आपल्याकडे फारशी अशी बघायला मिळत नाही की बा एखादं ऊसाचं शेत असं आहे आणि त्याच्या बाजूला अशी रसवंती लावलेली आहे. तू इकडे जर गेली असशील कधी, म्हणजे महाराष्ट्रात बाकी जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी ऊस होत, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढं सुंदर त्या ठिकाणी असं वातावरण असतं की रस्त्याच्या कडेला असं ऊसाचं शेत आहे आणि त्याच्या बाजूला ऊस काढणीचं यंत्र आहे आणि ते बैलाच्या माध्यमातून ते असं फिरून काढत असत, किती मस्त वाटतं ते म्हणजे बघून, आणि त्या ठिकाणी बसून प्यायला तर अप्रतिम आनंदच असतो.
1: यामध्ये आपला चंद्रपूर जिल्हा देखील मागे नाही बंडू.
0: असं
1: मी ज्या रसवंतीमध्ये गेलेली आहे त्या रसवंतीच्या पाठीमागे असलेल्या ऊसाच्या शेतातील ताजा ताजा ऊस काढून त्या सेंद्रिय ऊसाचा रस पिऊन सुद्धा आलेली आहे, आणि त्या रसवंतीच्या भोवताल इतकं सुंदर वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे की केळीचे झाडं लावलेली आहेत, छान आपली संजीवक दिलेली जी ड्रम असतात ना त्याच्यावर पेंटिंग करून त्याच्यामध्ये झाडं लावून ती भोवताल ठेवलेली आहेत. इतकं सुंदर वातावरण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्येच आहे.
0: असं
1: तू इतर जिल्ह्यांचं कौतुक मला नको सांगू.
0: अगं, मला असं वाटलं की आपला चंद्रपूर जिल्हा म्हणजे उन्हाचा जिल्हा, कोळशाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे ना, आणि खास करून आपल्याकडे धान हे जे पीक आहे म्हणजे तांदूळ, यासाठी आपला चंद्रपूर जिल्हा हा प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे कुठेतरी काहीतरी ऊसाचं गुऱ्हाड असेल किंवा ऊसाचं रसवंती अशा प्रकारची असेल, मला थोडस वाटलं किंवा नसेल, तर तू आता जाऊन आलीस म्हणजे आता खरंच मला पण जाण्याची इच्छा होत आहे.
1: जाऊन

0: आलीच पण त्यांचे अनुभवही तुला ऐकवणार आहे बरं का.
1: हो तर मला सांग ना म्हणजे कोण आहेत ते आणि कुठे आहे हे असं जे आता तू आता जे वर्णन केलं ना ते ऐकून तर मला त्या ठिकाणी भेट देण्याची इच्छा होत आहे.
0: नक्कीच आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये अशाच प्रकारे सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवून त्याद्वारे आपला प्रसवंतीचा पूरक व्यवसाय करणारे शेतकरी बांधव आहेत नरेंद्र कांबडी आणि यांचीच मुलाखत आता आपण कार्यक्रमामध्ये ऐकूया.
1: म्हणजे माझ्या सकट आपल्या शेतकरी बांधवांना पण तू आता थोडी माहिती देणार आहेस तर.
0: हा त्यांचा जो हा पूरक व्यवसायाचा अनुभव आहे ना तो त्यांच्याच तोंडून ऐकायला हवा.
1: आणि नक्कीच या मुलाखतीमधनं आपले बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांना पण आपण असं काहीतरी करू शकतो याची प्रेरणा मिळेल आणि ते पुढे ते याप्रमाणे करण्याचा प्रयत्न सुद्धा करतील. चला तर मंडळी ऐकूया सेंद्रिय उसाच्या शेतीसोबत रसवंतीचा पूरक व्यवसाय करणारे प्रगतिशील शेतकरी नरेंद्र कांबडी राहणारे तळोदी यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
2: शेतकरी बंधूंना शेतीसोबत जर आपण पूरक व्यवसाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो हे अनुभवाने आपल्याला कळून चुकलेले. मात्र शेतीपूरक व्यवसाय कोणते करावेत याबद्दल आपल्या मनात कधी कधी संभ्रम असतो. आपल्या सोबत आज जे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी रस्त्या लगत असलेल्या शेतीचा अतिशय चांगला उपयोग करून ऊसाचं पीक घेऊन तिथेच ऊसाचा रस काढून विक्री करून त्यांनी आपल्या या शेतीच्या व्यवसायाला पूरक व्यवसायाची जोड देऊन जी प्रगती साधली आहे त्या प्रगतीबद्दलच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हे आहेत तळोधी इथं राहणारे नरेंद्र कांबडी. तर नरेंद्रजी नमस्कार.
3: नमस्कार.
2: आकाशवाणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
3: धन्यवाद.
2: तुम्ही ऊसाचं पीक घेता आणि त्याच ऊसाचं तुम्ही रस काढून विक्री करता. हा व्यवसाय तुमचा किती वर्षापासून सुरू आहे?
3: हा 7 वर्षापासून आहे.
2: अशा प्रकारे इथे ऊस लावावा रस्त्यालगत आणि इथला ऊसाचा रस काढून आपण विकावा ही व्यवसायाची कल्पना तुमच्या मनात कशी आली?
3: पूर्ती साखर खाण्यासाठी आम्ही लावला होता ऊस 2-3 वर्ष. परंतु कारखाना खूप लांब असल्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि ऊस तोडणीचा खर्च खूप यायचा. त्याच्यामुळे हातात काही पैसे शिल्लक नाही राहायचे. त्याच्यामुळे 1 वर्ष तो ऊस मागा पडल्यामुळे मग रसवंतीची मशीन आणून आम्ही तिथंच एक इलेक्ट्रिक होतच माझ्या बरोबरचा त्याच्यात एक घेऊन रसवंती हळूहळू सुरू केली.
2: कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला पहिल्या वर्षी?
3: पहिल्या वर्षी खूप काही प्रतिसाद नव्हता. 40-50 ग्लास विकायचे जास्त. काही अर्धी बाडी उरली मग आम्ही तोडून टाकून द्यावं लागले. ती
2: रस्त्यालगत तळोधी नागभीड रोड वर तुमची शेती आहे तर ही किती एकर शेती आहे आणि त्यामध्ये ऊस किती एकर भरला होता?
3: ही आमची 3 भावाची मिळून 10 एकर शेती आहे. 2 एकर मध्ये आम्ही ऊस लावतो.
2: कुठल्या जातीचा ऊस आहे हा?
3: हा 265 आहे आणि 86-032 आहे. असं 2 ठिकाणी 2 प्रकारचा
2: ऊसाचा रस गोड लागावा किंवा येणाऱ्यांना तो पिण्याची वारंवार इच्छा व्हावी यासाठी सेंद्रिय खत वापरल्या जातात चवीच्या सुधारण्यासाठी. तर तुम्ही याबाबत काय केलेलं आहे?
3: रासायनिक खत तर टाकतच नाही. फक्त नाममात्र सुरुवातीला पुटवे आणण्यासाठी वापर करतो. त्याच्यानंतर शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतो. त्याच्यामुळे चवीमध्ये खूप चांगला टेस्ट येते आणि लोकांना आवडते.
2: शेणखत तुम्ही टाकता तर अंदाजे किती लागतो सुरुवातीला?
3: 1 एकर मध्ये कमीत कमी 4 ट्रॅक्टर 5 ट्रॅक्टर 6 ट्रॅक्टर टाकतो. कारण ऊस जाती खूप खादा आहे आणि खूप त्याला अन्न लागतं आणि त्याच्यामुळे जेवढी आपण अन्नाचा पुरवठा त्याला करू तेवढी तो रोकड आणि मोठी होईल.
2: शेणखतासाठी तुमच्याकडे गाई बैल वगैरे आहेत का?
3: गाई आहेत. बैल नाही आता. ट्रॅक्टरनं त्यामुळे बैल ठेवत नाही.
2: अच्छा.
3: गाई आहेत.
2: किती गाई आहेत?
3: गाई 4 गाई आहे.
2: पूर्ण त्याचं मलमूत्र जे आहे ते पूर्ण शेतीला लावतात.
3: हो.
2: पाणी खूप लागतं ऊसाला मग यासाठी कशी सोय केलेली आहे?
3: वाटते प्रत्येकांना का ऊस मोडल्यानंतर खूप पाणी लागते पण तसं काही नाही. 15 दिवसाच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर जरी ओला केला पाणी दिली तरी खूप आहे. म्हणजे त्यांना वाटते की धान एवढं नाही लागत कारण धानाच्या खतरामध्ये आपल्याला सतत पाणी भरून ठेवतो.
2: तिथे
3: तशी काही हे नाही. एक ओलावा केला 15 दिवसात किंवा जास्त टेम्परेचर 8 दिवसात जरी एक ओलावा केला तरी सत्य.
2: रासायनिक पद्धतीने पिकवलेला ऊस आणि शेणखत वापरून पिकवलेला ऊस काय फरक जाणवतो तुम्हाला?
3: रासायनिक टाकून बनवलेला जो ऊस आहे त्याचे गोडी नाही राहत, चव नाही येत आणि जास्त दिवस तोडल्यानंतर तो टिकत नाही. शेणखतावर जे केलेला आहे पारंपरिक पद्धतीने हा ऊस जास्त दिवस टिकतो. त्याची गोडी आणि टेस्ट खूप चांगली आहे म्हणजे लोकांना ते आवडते.
2: अच्छा. ऊसाव्यतिरिक्त आणखी तुम्ही कोणती कोणती पिकं घेता?
3: आता ऊसाव्यतिरिक्त आता पहिली फसल आम्ही धानाची घेतो आणि दुसरी पण फसल धानाचीच आहे आमच्याकडे. बाकी बारीक सारीक पेरा करतोय.

0: एक एकरात
1: अच्छा,
0: काही
1: घरी लागणारे
0: सांबार गहू वगैरे हे ते घरी खाण्यापुरता.
1: अच्छा, उन्हाळी धान पण घेता तुम्ही?
0: हो, उन्हाळी धान पण आहे.
1: ऊस पण लावलेला आहे, तर यासाठी पाण्याची कशी सोय केलेली आहे मग?
0: माझ्याकडे 2 बोरवेल आहे. पावसाळीच्या वेळेस एक सार्वजनिक बोरी आहे 17 एकरची, ती पावसामध्ये बोरची आवश्यकता पडत नाही. आता उन्हाळीला जे बोरची आवश्यकता पडते, 2 बोर आहे. तुषार सिंचन घेतला, त्याच्यामध्ये अशा गोष्टी आल्यामुळे ठिबक सिंचन घेतलं नाही.
1: तुषार सिंचनाचा चांगला उपयोग होतो आहे का मग?
0: हो, तुषार सिंचनाचा चांगला उपयोग होतो.
1: कशा पद्धतीने वापरावं लागतं हे ऊसासाठी?
0: ऊसासाठी सुरुवातीला फुटवे येण्यासाठी तुषार सिंचन जर वापरला तर फुटवे चांगले येतात आणि मजबूत येतात.
1: अच्छा,
0: मग तर मोठं झाल्यानंतर तुषार सिंचन नाही वापरायचं. सुरुवातीला फुटवे येण्यापुरता तुषार सिंचनाचा चांगला उपयोग होतो.
1: तुमच्याकडे जे ग्राहक येतात ऊसाचा रस मिळण्यासाठी, त्यांच्या समोरच तिथल्या शेतातील ऊस तोडून त्याचा तुम्ही रस काढून त्यांना विकता, हा जो ग्राहकांचा प्रतिसाद आहे हा विशेषतः आता कसा मिळत आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये?
0: आता तर भरपूर सारा प्रतिसाद आहे. पहिला आम्ही 2 माणूस मी 1 पिगामध्ये करतो, तर आता 5-5 लागत आहे. 5 जण सगळेजण काम करावं लागत.
1: अच्छा,
0: खूपच झालं आहे.
1: ऊसाचं गुराळ जे तुम्ही लावलं आहे रस्त्यावर, याला सजवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे?
0: सजवण्यापर्यंत म्हणजे सावली असली पाहिजे म्हणून थोडा 3-3 शेड आहे, काही 8-8 शेड आहे. दोन्ही बाजूला 3-3 4-4 असे आंब्याचे झाडं लावलेले आहेत. सावलीसाठी कवी लिंबाचे पण झाडं लावले आहेत. काही गावठी केळीच्या हे ठेवले आहेत झाडं, सावली मिळावी त्याच्यापासून थंडावा यावं
1: म्हणून. ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी दुकान छान सजवलेलं आहे तुम्ही आणि सोबत झाडं सुद्धा लावलेली आहेत.
0: हो,
1: ऊसाचा रस काढण्यासाठी जे मशीन वापरलं जातं ते कुठल्या पद्धतीचं आहे?
0: ते नवीन पद्धतीची आहे, ते बनवून घेतली इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये. ती अशी साधीवाली मिळते लोकलवाली, त्याच्यातून खूप त्रास व्हायचा, त्याच्यामुळे ती आता मोठी मशीन यावर्षी बनवून घेतली. कारण ग्राहक वापस जात होते आणि नंबर नव्हता लागत.
1: अच्छा, तर ह्या मशीनद्वारे लवकर लवकर ऊसाचा रस काढल्यानंतर उरलेला जो ऊस असतो त्याचं काय करता तुम्ही मग?
0: ऊस उरतच नाही. सुरुवातीला कोरोना वगैरे होता चालू केलं, त्या पिरियड मध्ये उराचा 2-3 वर्ष कारण बंद चालू ठेवा लागत होता गव्हर्नमेंटच्या निर्णयानं, तेव्हा 2-3 वर्ष उरला. पण आता काही उरत नाही. शेजारचे ते करणारे आहेत सिंदेवाई तालुक्यामध्ये मेहरगे म्हणून, ते बी माझ्यासारखीच वाडी करतात, पण त्याची रसवंती नाही. शेत आउटसाइड असल्यामुळे त्यांच्याकडचा घेऊन ठेवतो मी प्लॉट.
1: अच्छा, म्हणजे दुसऱ्यांकडचा ऊस घेऊन?
0: हा, त्याचा प्लॉट आपल्यासारखाच आहे ना, शेणखताचा आहे.
1: अच्छा,
0: हा, तो त्यांच्याकडे पाणी आणि आपल्याला दपाजी तसं त्यांच्याकडून बनवून घेतो. म्हणजे जे 1 एकराचा वगैरे 1/2 एकराचा त्याला मोबदला देऊन ठेवतो, म्हणजे जसं जसं लागलं तसं मग आपल्याला आणता येते मला.
1: अच्छा, तुम्ही उद्योग देत आहात.
0: हो हो.
1: ऊसाचं जे चिपाड उरतो रोजच्या रोज रस काढला जातो आणि रोजच्या रोज चिपाड उरत, ते त्याचं काय करता मग?
0: त्याचं आच्छादन करून त्याच्यावर त्याचं खत बनवतो.
1: अच्छा, कशा
0: परत शेतात त्याच्यावर शेणखताचा पापुद्रा टाकून त्याच्यावर झाकून ओला करून त्यांना प्लास्टिक टाकून ठेवला म्हणजे तो लवकरात लवकर कुजून खताच्या कामी येते.
1: यासाठी शेतात खड्डा तयार करावा लागतो का मग?
0: हो, खड्डा आहे ना शेतामध्ये,
1: त्यामध्ये सर्व ऊसाचं
0: जमा करतो
1: आणि त्यावर मग शेणखत घालता.
0: हो,
1: ऊसाच्या चिपाडापासून खत तयार व्हायला किती दिवस लागतात अंदाजे?
0: व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर 3-4 महिन्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया होऊन जाते.
1: या खताचा कुठे उपयोग करता?
0: सगळ्या शेतामध्ये, धानाच्या ऊसाच्या.
1: धान कोणत्या लावता, कुठल्या जातीचं आहे?
0: धान चेन्नूर म्हणून सुवासिक.
1: सुवासिक तांदूळ आहे. सुवासिक तांदळावर रोग जास्त प्रमाणात येतो असं म्हणतात, तर याबाबत तुमचा काय अनुभव आहे?
0: रोग येतो, परंतु खूप जर दाट लावणी केली, खूप जर खत टाकलं, खूप फुटवे आहेत आणि खचरामध्ये खूप गर्दी आहे त्या झाडाची, तर रोगाची जास्त प्रक्रिया असते. आपण जर सुटसुटीत असला आणि खूप उत्पन्न न मिळण्याच्या दृष्टीनं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जर उत्पन्न घ्यायचं आहे तर फुटवे कमी असले ना तेवढ्यामध्ये आपल्याला 20 क्विंटल उत्पन्नाच्या रेशो मध्ये जर काढला तर मग आपल्याला रोग वगैरे कमी राहतो.
1: अच्छा, लावणी कशा पद्धतीने करता?
0: लावणी साध्याच पद्धतीने करतो, कारण एवढे दिवसात श्री पद्धत रोहरीची पद्धत हे लावून पाहिलं, पण त्याच्यात बाया ज्या आहेत त्यांच्या हात बसलेला असते, वेळ भरपूर लागते त्यांना, डबल म्हणजे मजुरी डबल लागते. त्याच्यापेक्षा त्या पद्धतीने रोवतात, पारंपरिक पद्धतीने त्यांना ऍडजस्ट करून सांगायचं कसं वाचायचं, मग रोवतात साध्या पद्धतीने, त्याच्यात काही फरक पडतो.
1: जोडधंदा सुरू करून तुमची आर्थिक प्रगती केलेली आहे, तर कशा प्रकारे फरक पडलाय तुमच्या ऊसाची घाणी सुरू केल्यापासून तुमच्या आर्थिक
0: परिस्थिती चांगली आहे? कारण आता माझे दोन्ही मुलं इंजिनिअरिंग करतायत, त्याची फी भरण्यासाठी मला अडचण जाऊन राहिली. आणि पहिले तर विचारच होता की फी भरू शकत नाही ना आपले मुलं.

0: शेतीतच राबावं लागतील, हे करावं लागल. पण हे चालू केल्यामुळे आता थोडी हिंमत आली, थोडे पैसे वाढले जवळ, त्याच्यामुळे त्यांना इंजिनिअर टाकायला मला कोणती अडचण गेली नाही.
1: अच्छा, बाकीचे जे शेतकरी आहेत ते निव्वळ शेतीवर अवलंबून आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही?
0: शेती हा उद्योग समजून शेतकऱ्यांना मदत करावी असंच माझं म्हणणं आहे. आमच्या धानाच्या शेतीमध्ये 30,000 रुपयाचं उत्पन्न होतो आणि 35,000 रुपयाचा लागवडीचा खर्च येतो, त्याच्यामुळे सतत शेतकरी मागे मागे येत आहे.
1: बरोबर.
0: पारंपरिक आणि पाण्याची व्यवस्थापन करणे खूप जरुरी आहे. आता माझ्या शेतामध्ये दोन्ही बोरला पाणी लागला, मी नशीबवान ठरलो. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बोर मारले पण त्यांना अजिबात 1 इंचही अर्धा इंचही पाणी लागला नाही, त्याच्यामुळे एक पीक घेऊन ते स्वस्त बस. म्हणजे वर्षभर 9 महिने ही शेती पडीत असते, एकच फसल होते, त्याच्यामुळे आपल्या देशाचं उत्पन्न कमी होतो, घटतो, कारण बारमाही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे. आणि आपल्या देशातला उत्पन्न आणा परत आपल्याला तेल दाढी ह्या बाहेरून देशातून बोलवावं लागतात, हे आपल्या देशाची सोकांकी काय याच्यापासून मला वाईट वाटते. पण याच्यामध्ये उद्योग म्हणून शेतकऱ्यांना शासनाने याच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि वर्षभर पीक घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत कशी होईल याच्यावर विचार करून त्यांना मदत करावी. सार्वजनिक मागणी आहे कमी किमान पाण्याची व्यवस्थापन करण्याची, गव्हर्नमेंटला सतत मागे लागावं, किमान पाण्याचा स्रोत गव्हर्नमेंटनं वाढावा. आणि त्यांनी बी 1 इंच अर्धा इंच जरी बोरवेलला पाणी लागला तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कोणते ना कोणते उत्पन्न घेऊन आपल्या शेतातलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आता गव्हर्नमेंट त्याला 90% अनुदान आहे.
1: तर नरेंद्रजी, आज तुम्ही आलात आणि तुमच्या शेतीपूरक व्यवसायासोबत शेतीबद्दलचे अनुभव आमच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सांगितले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
2: श्रोतेव, आपण ऐकत होतात सेंद्रिय ऊसाच्या शेतीसोबत रसवंतीचा पूरक व्यवसाय करणारे प्रगतिशील शेतकरी नरेंद्र कांबडी, राहणार तडोधी, यांची गौरी गोबट यांनी घेतलेली मुलाखत. गौरी, आता हवामान अंदाज.
1: चला तर मंडळी ऐकूया हवामान अंदाज. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती जाणून घेऊया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश अंशिक ढगाळ राहून किमान तापमान 38 ते 38.4 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28.5 ते 28.9 अंश सेल्सिअस राहून तुरळक एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळवारा यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित सामान्य सल्ला. तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार तसंच पिकांच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावं. वादळवारा वाहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांना पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी पाऊस तसंच वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी तसंच फळांचा दर्जा खराब होऊ नये यासाठी भाजीपाला आणि फळ पिकांची बाजार योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबंदिस्थी करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणं आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. आता जाणून घेऊया कापूस पिकाविषयी. मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी तसंच सामू 6 ते 8.5 असणारी जमीन कापसासाठी निवडावी. कोरडवाहू पिकाकरिता 3 वर्षातून 1 वेळ आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी. पेरणीपूर्वी 1 जांभूळवाही द्यावी. कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 12 ते 15 आणि बागायतीसाठी हेक्टरी 20 ते 25 गाडी

0: चांगलं मुरलेलं शेणखत पेरणीपूर्वी शेतात एकसारखं मिसळून द्यावं. सोयाबीन या पिकाबद्दल जाणून घेऊया. सोयाबीनच्या लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी तसंच सामू 6.5 ते 7.5 असणारी जमीन निवडावी. नांगरणीनंतर वखराच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. त्याचबरोबर शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकावं. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्यांची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणं म्हणून वापरावं. घरचं धान्य बियाणं म्हणून वापरायचं असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्यांची कमतरता कळते. रासायनिक खतांचं त्यामुळे नियोजन करता येतं आणि खतांची बचतही होते आणि जमिनीची सुपीकताही राखल्या जाते. तर ही होती प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रकातील माहिती.
1: श्रोतेव आपण एका होतात हवामान अंदाज. वाचक स्वरोता गौरी गोबाडे यांचा.
0: बंडू, आपण आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये एक प्रेरणादायी मुलाखत ऐकवली. आपल्या श्रोत्यांना किंवा शेतकरी बांधवांना आवश्यक असा हवामान अंदाज ऐकवला आणि आता काय राहिलेलं आहे बरं?
1: आता मला असं वाटतंय की एक छोटस गीत चालेल.
0: बरोबर, तर मनोरंजनासाठी आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवूया हे छानसं गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी।

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती केटी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं। क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला।

0: कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत, त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजे, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करायची घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात

ठेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे.

ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तळ ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्तीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडात टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर कॉंगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्ध नौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.